गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज. ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद घ्या।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा।

0: 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो स्टेशन। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, गाणी ऐकताय ना? ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन कार्यक्रम स्वर संध्या। हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, आज आपण गिटार याच वाद्याचा भाग तिसरा घेतलेला आहे। स्मिताताईंचं पण स्टुडिओमध्ये आगमन झालेलं आहे। तुमचे तसेच स्मिताताईंचे मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। श्रोते, आजच्या भागात आपण काय जाणून घेणार आहोत ते आधी आपण पाहूया। नंबर 1968 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 14 रील्समध्ये शूट केला गेला होता? नंबर 2, 1972 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याचा नंतर एका कन्नड चित्रपटामध्ये रिमेक करण्यात आला होता? नंबर 3, 1974 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याचे शूटिंग नाशिकला झाले होते? अशा अनेक रंजक गोष्टी आणि गिटार या वाद्या संदर्भातली माहिती आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात आजच्या भागाला। ताई, तुमचे सर्वप्रथम मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो।
2: धन्यवाद। श्रोते हो, स्वरसंध्या मालिकेत आपण काय करतो की एक एक वाद्याची थोडक्यात माहिती देतो, त्या वाद्याचा वापर केलेली हिंदी मराठी गाणी ऐकतो, तसंच म्युझिक थेरपीच्या दृष्टिकोनातून कानसेन कसं बनायचं, म्हणजे संगीत कसं ऐकायचं ज्यामुळे आपल्या मनावरचे ताण तणाव धुतले जातील, आपल्याला पुन्हा सकारात्मक ऊर्जा मिळेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण इथे या मालिकेमध्ये ऐकतो। सध्या स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच तंतुवाद्य यांची माहिती घेतोय। आतापर्यंत एकतारी, तानपुरा, सतार, व्हायोलिन, सारंगी, सरोद, संतूर आणि गिटार अशा वाद्यांची माहिती आपण ऐकली। मागच्या 2 भागांमध्ये आपण गिटारची विविध प्रकारची माहिती आणि गाणी हे ऐकली, पण आजच्या कार्यक्रमामध्ये आपण गिटारच्या अनेक नव्या पैलूंची ओळख करून घेणार आहोत। पण ऋषी, मला असं वाटतंय कार्यक्रमाची सुरुवात एखाद्या मस्त मूड बनवणाऱ्या गाण्यांनी करून दे ना।
1: ठीक आहे ताई, चला तर श्रोतो सुरेख गाण्यांनी आपण आजच्या भागाची सुरुवात करणार आहोत। 1967 साली हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता किस्मत। किस्मत हा चित्रपट इस्टमन कलर मध्ये 35 mm फिल्म फॉर्मॅट वापरून 14 रील मध्ये शूट केला होता। काही गाणी ही पहिल्या आणि शेवटच्या प्रेमावर बनवलेली असतात। आपण आता जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे काहीसे असेच आहे। हे गाणे अशा वेळी बनले होते ज्यावेळी ओपी नय्यर साहेब आणि रफी साहेब यांच्यामध्ये काही मतभेद होते, कारण रफी साहेब एकदा ध्वनिमुद्रण करण्यासाठी उशिरा आले होते, नय्यर साहेब कोणासाठी थांबणारे नव्हते, त्यामुळे नय्यर साहेब रफी साहेबांवर चिडले होते। यामुळे नय्यर साहेबांनी रफी साहेबांबरोबर काही वर्षे काम केलेच नाही। या कालावधीमध्ये महेंद्र कपूर यांना नय्यर साहेबांनी बरीच गाणी दिली जे रफी साहेबांचे शिष्य होते आणि थोडेसे रफी साहेबांसारखेच गायचे। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्याचे गीतकार होते SH बिहारी, संगीतकार होते OP नय्यर आणि स्वरसाज सोडला आहे महेंद्र कपूर यांनी, आणि गाण्याचे बोल आहेत लाखो हे यहा दिलवाले। चला तर मग ऐकूयात किस्मत या चित्रपटामधले गीत।

0: ताई एका श्रोत्यांकडून आपल्याला एक प्रश्न असा आला आहे की मागच्या दोन भागांपासून आपण गिटारचा वापर केलेली अनेक गाणी ऐकत आहोत, त्यातले सगळे गिटार एकसारखे ऐकू येत नाहीत, थोडे वेगवेगळेही ऐकू येतात। ते फक्त वादकांच्या कलेतील म्हणा किंवा टॅलेंट त्याच्या फरकामुळे ऐकू येतात की गिटारच्या बनावटीमध्येच फरक असल्यामुळे वेगवेगळे ऐकू येतात, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: वा, आपल्या रसिक श्रोत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर जरा खोलात जाऊन देते बर का। गिटारचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते कानांना फरक जाणवेल इतके वेगवेगळे ऐकू पण येतात। बेस किंवा बास गिटार जे बॅकग्राऊंडला स्वर आणि लय म्हणजेच ठेका दाखवण्यासाठी वापरतात, ते गिटार परिवारातलं लोएस्ट फ्रिक्वेन्सीज म्हणजे एकदम खालचे स्वर काढणारा सदस्य। जरी दिसायला इलेक्ट्रिक गिटार सारखेच असेल तरी मुख्य फरक हा आहे की याची मान ही जास्त लांब असते, तसंच बहुतेक वेळेला याला चार तारा असतात, पण काही काही वेळा सहा तारा पण लावलेल्या दिसतात। आणि काही तज्ज्ञ मंडळींचं म्हणणं असं आहे की याचं खरं नाव बास असंच आहे, बास गिटार असं नाही, फार तर फार इलेक्ट्रिक बास असं आपण म्हणू, पण हे दिसायला गिटार सारखं आहे म्हणून त्याला गिटार परिवारातलं मानलं मात्र।

0: जातं. त्याचा प्रामुख्याने वापर होतो तो गाणं भरीवपणे ऐकू यावं, सलग एक रिदम ऐकू यावा, एखादी मुख्य ट्यून मागे सतत ऐकू येत राहावी यासाठी.
1: ताई, आपण श्रोत्यांना गिटार या संदर्भातली अधिक माहिती तर ऐकूच्या, पण तत्पूर्वी आपण एखादं गाणं श्रोत्यांना ऐकवायचं का?
0: हो, नक्कीच.
1: श्रोता, 1972 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते जवानी दिवानी. हा चित्रपट आर डी बर्मन यांच्या गाण्यांसाठी सर्वाधिक लक्षात राहतो. जसे की सामने ये कोण आया, नहीं नहीं अभी नहीं, ये जवानी है दिवानी यांचा समावेश होता. हा चित्रपट संगीतमय हिट होता. जवानी दिवानी या चित्रपटाचा 1971 साली एका कन्नड चित्रपटामध्ये रिमेक करण्यात आला होता. त्याचे नाव होते अरलीडा हुवू गालू. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते देखील जवानी दिवानी या चित्रपटातील आर डी बर्मन यांच्या गाण्यासाठी सर्वाधिक लक्षात राहते. या गाण्याचे गीतकार होते आनंद बक्षी, संगीतकार होते आर डी बर्मन. हे गाणे बिना का गीतमाला त्याच्या 1972 सालच्या वार्षिक यादीमध्ये 26व्या स्थानावर होते. ऐकूयात हे जवानी दिवानी या चित्रपटातले पुढचे गीत. गाण्याचे बोल आहेत ज्या

0: काही गिटारचे जे आणखी प्रकार आहेत त्याच्याबद्दल श्रोत्यांना माहिती सांगू शकता का?
1: हो, युरोपियन गिटार तसेच स्पॅनिश गिटारा लॅटिना या वाद्यांमध्ये सुधार होत होत आजचं गिटार बनलं असावं असे काही संदर्भ सापडतात. अॅकुस्टिक गिटारची बॉक्स म्हणजेच बॉडी ही लाकडाची असते, त्याच्यामुळे आवाज छान ऐकू येतो. खालच्या बाजूला पोकळ लाकडी लंब गोलसर म्हणजेच कलात्मक अशा ओव्हल शेपची बॉक्स असते, त्याला जोडलेली उभी लाकडी पट्टी असते, यावरून धातूच्या तारा आणि पडदे हे बांधलेले असतात. वरच्या भागाला असतात धातूच्या नाजूक स्क्रूच्या खुंट्या ज्या पिळल्यामुळे तारांचा आवाज ट्यून करतात आणि त्या छेडल्या की छान घुमावदार आवाज ऐकू येतो. त्या वाजवण्यासाठी बोटे आणि पिक म्हणजेच बदामाकृती तुकड्याचा वापर करतात. तर इलेक्ट्रिक गिटारला असते सॉलिड बॉडी, त्यामुळे आवाज ऐकू येण्यासाठी लाऊड स्पीकरची किंवा अॅम्प्लिफायरची गरज भासते. यावर कॉर्ड्स वाजवता येतात, खूप छान ऐकू येतात, ठेका पकडता येतो आणि लीड म्हणजे स्वरांची धून ही पण वाजवता येते. पण ऋषी, पुढे जाण्यापूर्वी यातलं एखादं गाणं ऐकवायचं का श्रोत्यांना?
0: हो ताई, नक्की. श्रोते हो, आपल्या आयुष्याच्या तीन मूलभूत गरजांमधील एक गरज म्हणजे अन्न. असे म्हणतात की आपल्या आयुष्याशी खूप सामर्थ्य असणारी कला म्हणजेच पाककला. म्हणूनच तर अरे संसार संसार ही बहिणाबाईंची कविता आपल्याला इतकी भावते. आणि याच संसाराची सुरुवात होते ती म्हणजे कांदे पोह्याच्या कार्यक्रमापासून. एक मुलगी ते पोहे फक्त मसाले आणि फोंडीच नाही तर आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर आयुष्य स्वप्नाने ही बनवते. हेच आपल्या गीतातून अवधूत गुप्ते यांनी लिहिले आहे. तर हिंदीमधील सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांनी या गीताला संगीतबद्ध केले आहे आणि गायलेही आहे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या सनई चौघडे या चित्रपटातले हे पुढचे गीत आपण आता ऐकणार आहोत. गाण्याचे बोल आहेत कांदे पोहे. चला तर मग ऐकूयात गीत.

0: ताई अॅकॉस्टिक गिटार, बास गिटार आणि इलेक्ट्रिक गिटार या तीन गिटारचे जे प्रकार आहेत त्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही श्रोत्यांना दिली, तर ह्याच गिटार या वाद्याचे अजून काही प्रकार आहेत का?
1: हो आहेत ना, छोटं सहज हातात धरून वाजवता येईल असं हवाईयन गिटार असतं, शिवाय ज्याचा आवाज भारतीय शास्त्रीय संगीताला अगदी उपयुक्त आहे असं स्लाइड गिटार। त्यात सुधारणा करून पंडित देवाशिष भट्टाचार्य यांनी त्याच्यावर सगळे राग सुमधूरपणे वाजवता येतील अशी सोय केली आहे। शिवाय पंडित सचिन पटवर्धन यांनी स्पॅनिश गिटारमध्ये सुधार करून त्यावरही गायकी अंगानी तसंच आलाप जोड झाला या अंगानी सुद्धा वाजवता येईल अशा पद्धतीची स्पॅनिश वीणा तयार केली। तर श्रोते हो, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गिटारची माहिती ऐकली, आता आरजे ऋषी तुम्हाला जे गाणं ऐकवणार आहेत ना त्याच्यात कुठल्या प्रकारचं गिटार वाजवलंय हे तुम्हाला जर ओळखता आलं ना तर आम्हाला नक्की कळवा।
0: श्रोते, आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते 1973 साली प्रसिद्ध झालेल्या यादव की बारात या चित्रपटामधले असून हे गाणे अंशतः पिनअप गर्ल नीतू सिंग यांच्या चित्रीकरणासाठी आणि किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या युगल गीतांसाठी अजूनही आपल्या स्मरणात आहे। या गाण्याचे गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार आर डी बर्मन आणि सुरसाज चढवला आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी। गाण्याचे बोल आहेत लेकर हम दीवाना दिल, ऐकूया गीत।

0: श्रोतो, गिटार या वाद्याविषयी अधिक माहिती आणि अजून गाणी आपण ऐकणारच आहोत, परंतु एका क्षणभर विश्रांतीनंतर. श्रोतो, तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं. एकता की जोड़ में सबको बांधता पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.
0: श्रोतो, क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: तुमचे सगळ्यांचे स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा. काही विश्रांतीला जायच्या आधी तुम्ही आतापर्यंत श्रोत्यांना गिटारच्या संदर्भात खूप काही माहिती सांगितली, त्याच्यात प्रकार सुद्धा तुम्ही सांगितलेत. स्वरसंध्या हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने श्रोत्यांना आपण त्या वाद्यांची माहिती पण देतोय, तसेच म्युझिक थेरपीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा त्या वाद्याची माहिती देतोय. स्वतः तुम्ही म्युझिक थेरपिस्ट आहात, तर गिटार म्युझिक थेरपीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी कशा पद्धतीने वापरल्या जातात त्याच्याबद्दल तुम्ही जरा श्रोत्यांना सांगाल का?
1: आतापर्यंत आपण दर भागात सांगतो की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांचे आवडती वाद्य, गायक वादक यांची आपण माहिती करून घेतो, तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची माहिती पण करून घेतो. त्यासाठी थेरपिस्टचा सल्ला घ्यावाच लागतो. पण या कार्यक्रमातनं आपण श्रोत्यांना हे सांगू इच्छितो की बरेच आजार हे ताण तणावातून निर्माण होतात. हा ताण हलका करायला संगीत ऐकणं, वाजवणं किंवा स्वतः म्हणणं यातलं जे आवडेल ते क्लायंट करू शकतात. गायन वादन करताना होतं काय की मनात कोंडलेले ताणतणाव असतात ना, ते सुरांच्या वाटे मोकळे व्हायला लागतात. आता आपण असं एक गाणं श्रोत्यांसाठी निवडलंय ज्यामुळे हिंमत ढासळायला लागेल अशा प्रसंगात सापडलेल्या माणसाचं मनोबल हे नक्कीच वाढेल. अशा परीक्षा पाहणाऱ्या प्रसंगामध्ये घट्ट उभं राहायला आणि सतत पुढे चालत राहायला हे गाणं उभारी देईल.
0: वा ताई, तुम्ही खूप छान माहिती पुरवली आहे. श्रोतो, 1974 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते इम्तिहान. हा चित्रपट एक

1974 साली प्रदर्शित झालेल्या एका ब्रिटिश चित्रपटापासून प्रेरित होता. त्याचे नाव होते टू सर विथ लव. इम्तिहान या चित्रपटाचे दिग्दर्शक मदन सिन्हा यांना या चित्रपटाचे यश पाहता किंवा बघता आले नाही, कारण या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर त्यांचे निधन झाले होते. इम्तिहान या चित्रपटाचे शूटिंग बांड स्कूल देवळाली नाशिक येथे झाले होते. श्रोतो योगायोग बघा की या चित्रपटामध्ये ज्या नायकाने भूमिका केली होती त्या विनोद खन्ना हे याच शाळेतले माजी विद्यार्थी होते. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते 2011 साली स्टार प्लस या चॅनलवरती एक मालिका दाखवली जात होती. त्या मालिकेचे शीर्षक या गाण्यावरून आधारित आहे. आपण आता जे गाणे ऐकणार आहोत त्याचे गीतकार असर उल हसन खान म्हणजेच मजरू सुलतानपुरी, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि स्वरसाज चढवलेला आहे किशोर कुमार यांनी. गाण्याबद्दल बोलतोय, गाण्याचे बोल आहेत रुक जाना नहीं. ऐकूयात इम्तिहान या चित्रपटामधलं हे गीत.

0: वाजतायचा. तर संगीताची व्याख्या कशी आहे की गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतम उच्यते. म्हणजेच गीत म्हणजे शब्द सुरांनी नटलेलं गाणं, वाद्य वादन आणि नृत्य म्हणजे डान्स, या तिन्हीचं मिळून संगीत बनलंय. जर आपल्याला फक्त सूरच हवे असतील ना तर थेरपीच्या खूप खोलात जाऊन विचार करायला लागतो. ते रेडिओवरून नाही होणार ना, कारण प्रत्येक माणसाची केस वेगळी असते. तर इथे आपण पेशंटवर काम करत नाही आहोत, तर संगीत ऐकण्याचा कान किंवा दृष्टिकोन हा तयार करतोय. त्यामुळे काय होईल की नको असलेल्या भावनांना काढून माणूस पुन्हा सकारात्मक ऊर्जा मिळवायला लागेल. थेरपीमध्ये समयचक्र नावाचं एक तत्व पण वापरलं जातं. पण तिकडे जाण्यापूर्वी मला वाटतंय की ऋषी श्रोत्यांना एक छान रोमॅन्टिक गाणं ऐकवूया का. प्रियकर प्रेयसी यांच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्यात, त्या मधुर भावना अंगावरती प्रेमाचे रोमांच उभे करतायत. तेव्हा गिटारच्या साथीनी ते आकर्षण कसं व्यक्त केलंय. ऋषी कपूर आणि डिंपल यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यामध्ये ह्या सगळ्या भावना ओळखू येतात का ते पहा. श्रोते हो, मी कोणतं गीत सुचवत आहे तुमच्या लक्षात आलंय का?
1: ताई तुम्ही खूप छान माहिती श्रोतांपर्यंत पोहोचवत आहे. श्रोते, 1985 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते सागर. सागर या चित्रपटामधून डिंपल कपाडिया यांनी मुख्य भूमिकेत कमबॅक केले होते. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे 2015 साली प्रदर्शित झालेल्या कुछ कुछ लोचा है या चित्रपटासाठी संगीतकार अर्को प्रवो मुखर्जी यांनी हे गाणे पुन्हा तयार केले होते. सागर या चित्रपटासाठी या गाण्याचे संगीतकार होते आर डी वर्मन, गीतकार होते जावेद अख्तर आणि स्वरसाज चढवला आहे आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग यांनी. आणि गाण्याचे बोल आहेत, जाने दो ना पास आओ ना. चला तर मग ऐकूयात हे सुरेखचे गाणं.

0: श्रोते हो, जेव्हा तुम्हाला कंटाळा आला असेल तेव्हा आता मी जे गाणं ऐकवणार आहे ना ते नक्की ऐका. त्याबरोबर मस्त मोकळेपणे हातपाय हलवून थोडा डान्स पण करून पहा. मनावरची मरगळ नक्की निघून जाईल. अगदी डान्स नाही जमला तर आपण शाळेत पीटी करतो ना, तसे थोडे हातवारे या तालाच करून पहा. ऊर्जा पॉझिटिव्ह झाल्याचा अनुभव नक्की येईल. करून तर पहा आणि कसा अनुभव आला ते आम्हाला नक्की कळवा.
1: त्यांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच या गाण्यावरती तुम्ही डान्स करून बघा, कारण गाणं सुद्धा जबरदस्त आहे आणि त्याच स्वरूपातलं गाणं आम्ही निवडलेलं आहे. 1985 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते साहेब. हा चित्रपट बिजॉय बोस दिग्दर्शित 1981 साली प्रदर्शित झालेल्या एका बंगाली चित्रपटाचा रिमेक होता, त्याचे नाव होते साहेब. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे दोनदा रिक्रिएट करण्यात आले होते. पहिल्यांदा 2014 साली मे और मिस्टर शाहीर या चित्रपटासाठी आणि दुसऱ्यांदा 2020 साली शुभमंगल ज्यादा सावधान या चित्रपटासाठी. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते साहेब या चित्रपटामधले एकमेव डुएट गाणे होते. गीतकार होते लालजी पांडे म्हणजेच अंजान, संगीतकार होते बप्पी लहरी म्हणजेच बप्पी दा आणि स्वरसाज सोडवलेला आहे एस जानकी यांनी. गाण्याचे बोल आहेत यार बिना चैन कहां रे. चला तर मग ऐकूयात साहेब या चित्रपटामधले पुढचे गीत.

0: असंच मस्त रिदम मधलं अजून एक गाणं मला आठवतंय. श्रोते हो, आता जे गाणं आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत त्याच्यात गिटारच्या जोडीनी अजून कोणती कोणती वाद्य ऐकवली आहेत ते ओळखून आम्हाला जरूर कळवा. ऋषी, ऐकवतोस ते गाणं?
1: नक्कीच. श्रोतो, 1987 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते जीते हे शान से. या चित्रपटामध्ये 7 गाणी होती, त्यापैकी एका गाण्याचे गीतकार होते शैलेंद्र आणि बाकीच्या 6 गाण्यांचे गीतकार होते श्यामलाल बाबू राय म्हणजेच इंदिवार. आता जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे गाऊन एका संगीतकाराने आपली पार्श्वगायनाची कारकीर्द सुरू केली होती. त्या संगीतकाराचे नाव आहे अन्नू मलिक. संगीतकार अन्नू मलिक, स्वरसाज अन्नू मलिक, कविता कृष्णमूर्ती यांनी. चला तर मग ऐकूयात जीते हे शान से या चित्रपटातलं हे गीत ए जुली जुली.

0: ताई आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत्या जाता तर तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की समयचक्राबद्दल काहीतरी तुम्ही मगाशी श्रोत्यांना सांगणार होतात.
1: होय, समय म्हणजे वेळ. शरीरात दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी कफ, पित्त आणि वात यातले दोष जास्त ऍक्टिव्ह होत असतात. तर संगीतात त्या त्या वेळी गाण्यासाठी असे राग सुचवले गेलेत ना ज्यामुळे ते दोष संतुलनात राहतील. तेव्हा त्या त्या वेळी ते ते राग ऐकल्यामुळे, गायल्यामुळे किंवा वाजवल्यामुळे आपली प्रकृती ठणठणीत राहायला मदत होते. पण श्रोते हो, आजारी पडलात तर डॉक्टरकडे मात्र जायलाच पाहिजे बरं का.
0: काही छान माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचून अधिक माहिती तुमच्याकडे आहे, परंतु वेळेअभावी आपल्याला आजचा भाग इथेच थांबावं लागणार आहे. श्रोतो, जाता जाता शेवटी तुम्हाला एक सुंदरसं गाणं मी तुमच्यासाठी सोडून जाते आणि ते गाणं आहे 1971 साली जो हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, चित्रपटाचं नाव होते हरे रामा हरे कृष्णा.

आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे तरुण लोकांमध्ये पटकन हिट झाले होते. या गाण्याचे संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी आणि स्वरसाज चढवलेला आहे आशा भोसले यांनी. गाण्याचे बोल आहेत दम मारो दम.

0: श्रोतो स्वरसंध्या या मालिके संदर्भातल्या काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील किंवा स्मितादांना काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जरूर संपर्क करू शकता. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक देतोय. तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही तुमच्या व्हॉइस नोटच्या मार्फत सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवू शकणार आहात. ज्याची प्रतिक्रिया आम्हाला चांगली वाटेल ती प्रतिक्रिया तुमच्याच आवाजात आम्ही आमच्या पुढच्या काही भागांमध्ये नक्की ऐकू. तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया पाठवायला विसरू नका. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा सांगतोय 7414999185. शोध अशाच एका नवीन वाद्याचं पुढच्या गुरुवारी ठीक संध्याकाळी 4 वाजता आम्ही तुम्हाला भेटायला येऊ. तेव्हा मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोबनी
0: यांना निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: सोनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद घ्या.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अपोआप फिरकतं. त्याचसोबत गावाची आठवण.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

प्रिय श्रोत्यांनो, रेडिओ पुणेरी आवाज वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण वट सावित्री व्रताच्या पवित्र पर्वावर एकत्र आलो आहोत. वट पौर्णिमा व्रताची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. हे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला केलं जातं आणि त्याची सुरुवात महाभारतातील सावित्री सत्यवान कथेतून झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा व उत्तर भारतातील विवाहित स्त्रिया हे व्रत प्रतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात. तरच सूचना ऐकूया सावित्री माताची आरती.

प्रिय श्रोत्यांनो, आपण भारतामध्ये जे काही सण साजरे करतो त्यामागे काही ना काही आध्यात्मिक रहस्य जडलेलं असते. त्या कथेमुळेच प्रत्येक सण आपण आनंदाने व उत्साहाने विधीपूर्वक साजरे करतो. अशीच एक कथा सावित्री आणि सत्यवान. मद्र देशाचा राजा अश्वपती संतानासाठी कठोर तप करतात. अखेरीस देवी सावित्रीच्या कृपेने त्यांना कन्या होते, तिचे नाव सावित्री. सावित्रीने स्वयंवरात सत्यवानाला पती म्हणून निवडलं, पण ऋषींनी सांगितलं होतं की सत्यवान एका वर्षात मरणार आहे. तरीही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला. एका दिवशी सत्यवान लाकूड तोडत असताना मृत्यू पावतो. यमराज त्याचा प्राण घेऊन जातात. सावित्री यमराजाच्या मागे मागे जाते. तिची भक्ती, बुद्धी आणि धर्मनिष्ठेने ती यमराजाला प्रसन्न करते. यमराजाने तिला अनेक वरदाने दिली होती. पित्याला राज्य दिलं होतं, स्वतःला पुत्र प्राप्ती. अखेरीस सत्यवानाचं जीवन परत मिळत. सावित्रीच्या श्रद्धा आणि निष्ठेमुळे सत्यवानाला पुन्हा जीवन मिळत. या कथेतून अशी शिकवण मिळते की श्रद्धा व निष्ठा पृथ्वीवर विजय मिळू शकतात. पतिव्रतेचं सामर्थ्य, सावित्रीचं प्रतिव्रत कर्माचं सर्वोच्च उदाहरण आहे. पोट वृक्षाचं प्रतीक दीर्घायुष्य, धैर्य आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक म्हणून पोट वृक्षाची पूजा केली जाते. आजही सावित्रीचा हा आदर्श स्त्रियांसाठी एक प्रेरणास्थान आहे. चला तर श्रोत्यांनो ऐकूयात एक गीत.

तर श्रोत्यांनो, अशा बऱ्याच काही कथा आपल्याला नवीन प्रेरणा देतात. त्यापैकी एक म्हणजे रामसीता कथा, कृष्णा अर्जुन संवाद, नल दमयंतीची कथा, भक्त प्रल्हाद कथा, गंगा अवतरण, अशा बऱ्याच कथा आहेत. त्यापैकी एक कथा म्हणजे नल दमयंती. निषद देशाचा राजा हा देखणा, शूर, उदार आणि रथ चालनात अद्वितीय होता. विदर्भ देशाचा राजा भीमाची कन्या दमयंती ही साक्षात लक्ष्मीप्रमाणे सुंदर आणि सद्गुणी होती. एकदा नलाने पकडलेल्या हंसाने दमयंतीला नलाच्या गुणांची माहिती दिली. त्या संदेशामुळे दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले. दमयंतीच्या स्वयंवरात देवताही आले होते, पण दमयंतीने नलालाच पती म्हणून निवडलं. कली दैत्याने नलाला जुगारात फसवलं, नलाने राज्य गमवलं आणि वनवास पत्करावा लागला. राजेमुळे नलाने दमयंतीला सोडलं, पण दमयंतीने निष्ठा सोडली नाही. ती आपल्या पतीच्या शोधात व्याकुळ झाली, तरी तिचा विश्वास कधी डळमळला नाही. नलाने रथ चालक म्हणून कौशल्य मिळवलं. दमयंतीने युक्तीने त्याला ओळखलं. अखेरीस दोघे पुन्हा एकत्र आले आणि नलाने राज्य पद मिळवलं. श्रोत्यांनो, निष्ठा आणि प्रेम हे केव्हाही असफल होत नाही, त्याच्यामध्ये सफलता ही जडलेलीच असते.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बरं घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

हे जमालो ओ बाबा हे जमालो हाँ हे जमालो ओ बाबा हे जमालो ओ मेरा प्यार मेरी जान कभी आजमा लो।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
2: नमस्कार अलकप्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत. खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलकरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगदार तजलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार दिवसेंदिवस रसिकांच्या अर्थात अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची. अलकप्रेमी रसिक श्रोते हो आज 23 नोव्हेंबर 2025 आणि प्रयोग क्रमांक अलकची झलक प्रयोग क्रमांक 180 20 बाकी 200 साठी ऐकूया आजच्या कार्यक्रमातील पहिलीच अलक जी आपल्याला पाठवली आहे अलककार चेतन सुरेश सकपाळ विरार पूर्व येथून. अलककार चेतन लिहितात त्या

तेव्हा ऊन पाऊस थंडी याचा कसलाच विचार न करता तयारी केली. म्हणून आता तो या बर्फाळ प्रदेशात छाती ताळून शत्रूंशी दोन हात करायला सज्ज उभा आहे. अलंकार चेतन पाठ फोपटली पाहिजे त्याची जो बर्फाळ प्रदेशात उभा आहे. इथे त्या ठिकाणी 14-15-17 अंश सेल्सिअस तापमान झालं की आपण म्हणतो थंडी वाजते, स्वेटर घाला. आणि तो सैनिक लढतोय, प्राणपणाने लढतोय, आणि म्हणून आपण सुरक्षित आहोत. त्या सैनिकाला, शत्रूंशी दोन हात करायला सज्ज असणाऱ्या त्याला मानाचा मुजरा. आणि कठीण परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्याने पुढे आला, म्हणून त्या ठिकाणी त्याची ही आत्ताची परिस्थिती किंवा आत्ताचा आनंददायी प्रवास त्याला दिसतोय. त्याचे कष्ट फलदायी झाले असंच आपण म्हणू शकतो. ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले. अलककार सुलभा, सत्तूरवार, पुणे. स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले म्हणून आनंदाने जवळच्या श्री सद्गुरूंच्या मंदिरात अभिषेक करून 51 नारळांचे तोरण बांधायचे मनी धरून मंदिरात पुजाऱ्याशी बोलायला जाताना अचानक तिचे लक्ष मंदिराबाहेर फुले विकणाऱ्या आजोबांकडे गेले. अत्यंत जीर्ण फाटके धोतर घालून बसले होते. त्यांना यापूर्वीही बऱ्याचदा पाहिल्याचे आठवले. अंडत्त पौर्णिमेला नवीन धोतर जोडी घेऊन त्यांच्या समोर उभी राहिली. त्यांच्या अश्रूने तिचे हात न्हाऊन निघाले. अलक सुलभा, एक सुलभ गोष्ट सांगतो. त्यांच्या अश्रूने तिचे हात न्हाऊन निघाले हे सांगण्याची आवश्यकता नाही. राहिली इथे गोष्ट संपली. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, 4-5 ओळींमध्ये लिहायचे, म्हणून त्या ओळी वाढवू नका. त्याला कृपया त्या ठिकाणी छोट्या छोट्या वाक्यांमध्ये करा. 4-5 वाक्यांमध्ये आपले अलग पाहिजे. पण मला इथे एक गोष्ट आठवली आणि आवडली. आवर्जून सांगायचं वाटतं की मंदिरात देव शोधण्यापेक्षा जे का रंगले गांजले त्याची म्हणे द्वापुले साधू तोची ओळखावा, देव तेथेची जाणावा. खरंच त्या आजोबांना गरज आहे, मंदिरातल्या पुजाऱ्यालाही गरज आहे. पण तो त्याचा त्या ठिकाणी काम करत असतो. आजोबांना मात्र त्या ठिकाणी जास्त आवश्यकता आहे. मंदिरातही द्या, 51 नव्हे, मी म्हणतो 151, पण त्या ठिकाणी त्या आजोबांना थोडस दिलं मानाचा मुजराम. अलक प्रेमी रसिक कसे होते हो, उत्तम अलक दरवेळा ऐकायला मिळतात. प्रयोग क्रमांक 179 मध्ये सुद्धा आपण सुंदर अलक ऐकल्या. आणि तितक्यात अगदी आवर्जून पाठवलेल्या प्रतिक्रियाने माझं पोट भरलं. मुलीच्या विवाहाची गडबड, गोंधळ आणि धावपळ सुरू आहे, पण त्यातही तुमच्या अलक मला एक वेगळी ऊर्जा देतात, आनंद देतात. धन्यवाद. ऐकूया अलककार प्राची मेतकर ठाणे येथून लिहितात. आषाढी एकादशीला एकदा तरी वारीत सहभागी होऊन पंढरपूरला जाण्याची त्यांची खूप वर्षांपासून इच्छा होती, पण योग येत नव्हता. शेतात एक दिवस अचानक विठ्ठलाची मूर्ती सापडली. ओ वा, अलक प्राचीन, विठ्ठल कनवाळू आहे, विठ्ठल लेकूरवाळा आहे, विठ्ठल भक्त प्रवण आहे. तो भक्तांना जिथे हवं तिथे दर्शन देतो, जिथे हवं तिथे प्रकटतो. उगाच युगे 28 विठेवरी उभा तो राहिलाय का पुंडलिकासाठी. वा, मला प्रचंड आवडली. म्हणजे धार्मिक अलक नाहीये तर ही सश्रद्ध अलक आहे, ही श्रद्धेने ओथंबलेली अलक आहे. आणि या भक्तिमय अलकला मानाचा मुद्रा. योग आयोग असो काही असो, पण विठ्ठलाची मूर्ती स्वतः आली हे फार महत्वाचं आहे. ऐकूया अलका प्रियंका कोठावरे कल्याण येथून लिहितात. सकाळची पहिली कोवळी किरण तिच्या चेहऱ्यावर पडतात, तिचं रूप अधिक खुलून दिसत होत. मंद सुगंधाचा सुगावा घेत डोळे उघडतात, सुंदर फुलांचा वर्षाव तिच्यावर झाला. जमिनीवर पाय ठेवण्याआधीच त्याने तिची दोन्ही हातांची ओंजळ जमिनीवर ठेवली. त्याची दोन्ही हातांची ओंजळ जमिनीवर ठेवली, अगदी लाडात राजकुमारी सारखी वाढलेली ती जणू सारे स्वर्ग सुख तिच्या पायाशी लोळण घेत होते. त्याच्या कष्टांचे शिंपण ते मातीचे घरही तिला राजमहालासारखे होते. आणि फुलांची शेत मखमाली गालिचाच. निरभ्र आकाशाकडे ते दोघेही हातात हात घेऊन बघत होते. त्यांच्या प्रेमविवाहात पडणारा अडचणींचा पाऊस आता थांबला होता. वा अलंकार प्रियांका, प्रिय आहे मला अशी अलग जी प्रेमाचा वर्षाव करते, जी प्रेमाची गाथा व्यक्त करते. आणि काबाड कष्ट करणाऱ्या श्रमाचं, जसं श्रमपरिहार महत्वाचा असतो, तसं त्या ठिकाणी समस्यातून काट्यांमधून त्या ठिकाणी प्रेमाच्या त्या रस्त्यावर येणारा ज्याला विवाह संपन्न होतो त्याला तो सुगंध खरंच खूप घेण्यासारखा असतो. असंच त्यांचं प्रेम हे वाढत राहू दे, कधी त्यांच्या

दुरावा न यावा इतकीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आरजी जगदीश वळतोय पुढच्या अलककडे. अलककार संगीता कुलकर्णी ठाणे येथून लिहितात अस्तित्व. ती आपल्या चेहऱ्यावरच्या जखमांच्या खुणा आरशात पाहत लपवीत होती. तेवढ्यात तिची मैत्रीण आली. तिने विचारले कालपवते चेहरा तसा. तसं ती म्हणाली काही नाही ग, अस्तित्वाच्या खुणा लपवते. ती आपल्यावर झालेला ऍसिड हल्ला विसरण्याचा प्रयत्न करत होती. अलंकार संगीता नर देह त्याची विटंबना काही मर्दांनी काही पुरुषांनी केली, पण मला वाटतं की असे ऍसिड हल्ले थांबलेच पाहिजेत. आपण छत्रपती शिवरायांच्या पवित्र महाराष्ट्रात आहोत अशा आठवणी कधीच कोणाला दुखऱ्या असू नयेत, कधीच कोणाच्या जखमांवरच्या या खपला निघत राहू नयेत. तू मेरी नाही हो सकती तो किसी और के नाही हो सकती असं म्हणण्यापेक्षा तू मेरी नाही हो सकती ठीक है तू किसी और की हो जा लेकिन वहां सुखी हो जा. असं म्हणणारा पुरुष आता त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्त्रीच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे, जन्माला येणं गरजेचं आहे आणि नक्कीच परिस्थिती बदलेल. बदलत आहे, झपाट्याने बदलू दे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या अलकडे वळतो. चिपळूण येथून अलंकार सौ स्वाती कारले अनुपमा लिहितात. संस्थानिक असलेल्या पूर्वजांना मिळालेला भला मोठा वाडा, पुढल्या पिढीतील मुले शिक्षण नोकरी निमित्त बाहेरगावी परदेशी स्थायिक झाले, काही पिढ्यानंतर एकही मालक न राहिल्याने वाडा आता भाडेकरूंच्या अधीन झाला. स्वतःच्या गतवैभवाच्या आठवणींसह वा वा अलंकार स्वाती अनुपम अशी अलक आहे तुमची, वेगळी अशी अलक आहे तुमची. म्हणजे तुमच्या अलकने त्या ठिकाणी कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर हे सिद्ध केलं आणि संस्थानिक इतिहास जमा झाले. अर्थात वाड्याच्या भोवती आठवणी नक्कीच असतील. मला वाटतं त्या अत्यंत दमदार आठवणी असलेल्या वाड्यात भाडेकरूंनी आपलं विश्व उभारावं आणि त्या वाड्याच्या आठवणी जिवंत ठेवाव्यात, एवढंच त्या ठिकाणी मी सांगू शकेन. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले. सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून अलंकार उपेंद्र रोहणकर. अलंकार उपेंद्र लिहितात, कुटुंबातील मनुवादी विचारांच्या मर्यादेमुळे ती लक्ष्मण रेषा पार करू शकत नव्हती, पण मी तिच्या हातात संविधान दिलं आणि म्हटलं यापुढे खूप मोठं विस्तीर्ण जग आहे तुला, तुला फक्त उंबरठा ओलांडायचा आहे. आणि हळूहळू ती कौटुंबिक पिंजऱ्यातून मुक्त होत स्त्री मुक्तीचे गाणे गाऊ लागली. वालकार उपेंद्र मी आता तेच म्हणत होतो की स्त्री पूर्ण मुक्त व्हायला हवी, आर्थिक राजकीय सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य तिला उपभोगता यायला पाहिजे आणि तुमची अलक अगदी तशीच आहे. तुमच्या अलक मधल्या त्याला ज्याने संविधान तिच्या हातात दिलं आणि स्त्री मुक्तीची स्त्री स्वातंत्र्याची जाणीव करून दिली त्याला मानाचा मानाचा मुजरा. घाबरू नको स्त्री, तू पुढे हो, आम्ही त्या ठिकाणी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अगदी अलंकार उपेंद्र म्हणाले तसं. ऐकूया आता सखी संपदा समूहाच्या अलग, ज्यांच्या समूह प्रमुख आहेत, ज्यांना सखी म्हटलं जातं, संपदा म्हटलं जातं, जिजी म्हटलं जातं, अशा अलंकार स्वप्नजा घाडगे कोल्हापूर. अलंकार स्वप्नजा लिहितात, झाडाला रोपट्याने विचारले, बाबा लोक तुमच्यावर दगड फेकतात, जाहिराती लावताना खेळ मारतात, तुम्हाला राग येत नाही? झाड हसत हसत रोपट्याला पारंभ्याने कुरवळत म्हणाले, बाळा सावली देणाऱ्या झाडांना हे सहन करावं लागतंच आणि ते योग्य आहे ना, योग्य आहे ना. रोपटे पारंभ्यानं पकडून उभे राहिले, त्यालाही मोठं व्हायचं होतं ना. वा अलंकार स्वप्नजा तरण भावनिक भावनामय आणि बरंच काय काय सांगणारी अलग. कठीण पण सोसावं लागतं, देव पण यायचं असेल तर टाकीचे घाव सोसावे लागतात. आणि आपण कर्णाऱ्यांनी कधीच त्या ठिकाणी, अगदी जिजी तुम्हालाही बऱ्याच वेळा बऱ्याच जणी नाक मुरडली असतील, काय मोठी समजते असंही म्हटलं असेल, काही जण समूह सोडून गेले असतील, पण तुम्ही मात्र आवर्जून समूहाचं काम करताय आणि एकमेकांना सांभाळून घेत अगदी त्या झाडासारखंच तुम्ही करताय. जणू काही तुमच्याकडे जी रोपटी आहेत त्या रोपट्या तुम्ही सांगताय, मलाही अलग त्या मला या अलग मधल्या झाडात तुम्ही दिसला आणि अशाच राहा रोपट्यांना मोठं करत. चला तर ऐकूया सखी संपदा मंच मधील पुढची अलग. गेवराई जिल्हा बीड येथून अलंकार सुभाष निकम लिहितात, गरीबाघरची पण शिकलेल्या सुनेला हुंड्यासाठी

करून हाकून दिली. आज 4 वर्षांनी तहसील कार्यालयात निराधार योजनेच्या पैशासाठी म्हातारा म्हातारे उभे असतात. पैसे मंजूर करणारी नवीन साहेब तीच सून होती. अलंकार सुभाष आज काय वेगळंच आहे. म्हणजे अगदी नुकताच 19 नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिन संपन्न झाला आणि जागतिक पुरुष दिनानिमित्त बऱ्याच जणांनी शुभेच्छा दिल्या. मला वाटतं महिला दिन जितका ताकदीने साजरा होतो तितक्या ताकदीने जागतिक पुरुष दिन होत नाही, काही हरकत नाही. पण स्त्री जर तिने मनात आणलं तर त्या ठिकाणी ती काय करू शकते याचं उत्तम प्रतिबिंब, उत्तम त्या ठिकाणी प्रतिनिधित्व, उत्तम उदाहरण म्हणजे तुमच्या अलकमधी ती स्त्री जी त्या ठिकाणी निराधार योजनेसाठी आपल्या सासू सासऱ्यांच्याच अर्जावर सही करणार आहे. मला वाटतं मानाचा मुजरा असं सुभाषित लिहित राहा अलंकार सुभाष. खूप छान. ऐकूया सखी संपदा मंचच्या वतीने अलंकार स्वप्नजा घाडगे यांनी पाठवलेली पुढची अलक, जी आहे बेंगलोर कर्नाटक येथील अलंकार वंदना प्रशांत सारापुरे. अलंकार वंदना लिहितात, घरातील मोठ्यांच्या आग्रहाखातर पुन्हा पुन्हा तिची गर्भधारणा चाचणी असफल होत होती. तिच्या दुःखाला अंतच नव्हता. संजय तिला जवळ घेत म्हणाला, मला तूच सोबत हवी आहेस अनाथालयाच्या त्या गोड कांद्याची यशोदा म्हणून. ती कृतकृत्य होत त्याच्या मिठीत शिरली. वा अलंकार वंदना, वंदन तुम्हाला. म्हणजे त्याने तिचं त्या ठिकाणी आयुष्य बदलवून टाकलं. एवढंच नव्हे मानाचा मुजराम, कारण त्याने अनाथ आश्रमातल्या कान्हाचंही आयुष्य बदलवून टाकलं. यशोदा मिळाली देवकी नंदनाच्या घरी त्या ठिकाणी पाळणा हल्ला, पण यशोदेच्या घरी त्या ठिकाणी तो पाळण्यातला कान्हा मोठा झाला. वा वा खूप खूप वंदन तुमच्या या अलकमधल्या दोघांनाही, खास करून संजयला. ऐकूया सखी संपदा मंचच्या वतीने पुढची अलक, अलंकार पूनम पवार पुणे. अलंकार पूनम लिहितात, नवऱ्याने आणि तिच्या जीवलग मैत्रिणीने केलेल्या विश्वासघाताने ती त्याच्यापासून वेगळी झाली. कशी बशी ती सावरत असताना आज अचानक दोघांना समोर पाहून क्षणभरच ती विचलित झाली. सोबत असलेली बहीण तिच्याकडे पाहत असताना तिने बहिणीचा हात धरला आणि काठो से खीच के आचल गुणगुणत ती पुढे चालू लागली. वा अलंकार पूनम, काटो से खिच के आचल, मला जर गाण्याची बोल ट्यून आठवत असते तर मी गुणगुणलं असतो आणि एक सणसणीत ठेवून दिली असती नवऱ्याला आणि मैत्रिणींना. धोका वही देते जिन पे ज्यादा भरोसा होता है, पण आपण मात्र जगत राहायचं, आपण मात्र आपल्यासारखं आपल्या मनासारखं वागत राहायचं. हा संदेश तुम्ही तुमच्या आलकमन दिलात, खूप सुंदर. ऐकूया सखी संपदा मंचची शेवटची अलक, नाशिक येथील अलंकार विशाल लोणारे. ती नेहमीच घरी उशिरा येण्याबद्दल आणि उन्हाळ मित्रांबरोबर राहण्याच्या सवयीमुळे त्याच्यावर चिडत असे, पण तो तिच्याकडे दुर्लक्ष करी. ती गेल्यानंतर त्याला तिच्या चिडण्यातले प्रेम जाणवू लागले. भिंतीवरल्या फोटोमधून तिने त्याला रागवावं असं वाटे, पण आता उशीर झाला होता. अलंकार विशाल खरंच आहे, आपण बऱ्याच वेळा भरकटत जातो, आपल्याला नाती सांभाळता येत नाही, नात्यांची जाणीव होत नाही आणि मग आपल्याला कळत नाही की आपण नेमकं काय करतोय, आपल्याला कळत नाही आपण नेमकं कुणाची बाजू घ्यायला हवी, आपण कसं वागायला हवं, आणि मग वेळ निघून गेल्यानंतर काहीच अर्थ नसतो. अलंकार सखी संपदा मंचच्या सर्वे सर्व अलंकार स्वप्नजा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही कष्ट घेता, प्रयत्न करता, अलग शिकवता, अलगवर संस्कार करता आणि न चुकता अलग पुढेरी आवाजपर्यंत पाठवता. 107.8 FM तुम्हाला मानाचा मुद्रा देत आहे. ऐकत राहा पुढेरी आवाज.

0: बिजनेस में कर लेती, कुछ आप मेरे पे विश्वास करते, मैं झूठ बोल देती, इतना ही तो चीट कर सकते हैं। सामने वाला कितना चीट करेगा हमें, क्या चीट करेगा। दूसरे तो हमसे बच गए, दूसरे हमसे डर गए, दूसरे हमसे दूर रहने लगे, लेकिन हमें तो अपने साथ रहना है। द पर्सन हु आई हैव टू लिव विद 24/7, आई नीड टू बी कम्फर्टेबल विद दैट पर्सन, आई हैव टू लिव विद माई सेल्फ। दूसरे तो अपना संभाल लेंगे, सो वी नीड टू से।
1: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: अनेक प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 23 नोव्हेंबर 2025 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 180 20 बाकी 200 साठी। अलग प्रेमी रसिक श्रोतो, आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक सुंदर, एकापेक्षा एक मजेशीर, दमदार अशा अलग आताच्या कार्यक्रमामध्ये प्रयोग क्रमांक 180 मध्ये ऐकले आहात। आता आपण वळणार आहोत पुढच्या अलगकडे, जी आपल्याला पाठवले भरपूर महिन्यानंतर नागपूर येथील अलगकार ऍडव्होकेट अक्षशिला दादाजी शिंदे यांनी। अलगकार अक्षशिला लिहितात, मुलगा पाहिजे। तीन मुली जन्माला आल्यावर चौथ्या वेळेला त्याने मुलगा पाहिजे म्हणून पत्नीला दुसरे लग्न करण्याची धमकी दिली। पत्नीने मुलगा व्हावा म्हणून नवस उपवास केले आणि मुलगा झालाही, पण शेवटी त्याच्या चितेला मात्र तिने मुलींनीच अग्नी दिला। अलगकार अक्षशिला म्हणजे मी काय बोलू मला सुचत नाहीये, खरं म्हणजे मी स्तिमित झालोय, स्तब्ध झालोय, निशब्द झालोय। का आपण अट्टहास करतो आणि का आपण स्त्रीच्या वाट्याला पुन्हा पुन्हा ते बाळणपण, असं म्हणतात बाळणपण हे स्त्रीचा दुसरा जन्म असतो, एक प्रकारे तिचा जो पुनर्जन्म असतो, त्या यातना तिला का देत असतो आपण। आणि मुलगा मुलगी माणूस समान या ब्रीद वाक्याला आपण कधी जागणार आहोत, अलग प्रेमी रसिक श्रोते हो, विचार करायला लावणारे अलग आहे। आणि मग शेवटी झालं काय, मुलींनीच अग्नी दिला ना, नकोशी वाटते तीच त्या ठिकाणी नकोसे कार्य करण्यास त्या ठिकाणी पुढे येते, मृत्यू कोणास हवा असतो असं नाहीये। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, वळूया पुढच्या अलगकडे नागपूरलाच। अलगकार वर्षाश्री अर्थात अलगकार सौभाग्यवती वर्षा श्रीकांत गंपावार लिहितात, या दिवाळी चार दीर चार गावा एकत्रित आल्या आणि दुसऱ्या दिवशी भाऊबीजेला तिच्या चार बहिणी व एक भाऊ एकत्रित आले, तेव्हा तिला नात्यांची श्रीमंती कळली आणि नात्यांच्या वाळवंटात कमळ फुलले। वा अलगकार वर्षा, अलग मधील तरलता तुमच्या अलग मध्ये आहे, तुम्ही अलग म्हणून भावनांचा वर्षाव करता आणि खरं म्हणजे वाचकांना रसिकांना जाणीवही करून देता की आपण कुठे चुकलोय, आपल्याला कसं वागायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे। नात्यांच्या वाळवंटात कमळ फुलले, नात्यांची श्रीमंती तिला कळली, एकाकी जीवन जगता जगता अचानक मिळालेलं श्रीखंड पुरीचं जेवण हे त्या व्यक्तीला विचारा ज्या व्यक्तीला उपास मार झालेली आहे, मला प्रचंड आवडली। आणि अलगकार वर्षा, तुमचं पुस्तक येत आहे असंही तुम्ही म्हणालात, लवकर येऊ दे। मी तर म्हणतो सगळ्या अलगकारांचे पुस्तक छापा, मी असंही आवाहन केलं होतं। आपण रेडिओ पुढील आवाजवर ज्या अलग सादर झाल्या प्रत्येकाच्या चार चार पाच पाच अलग घेऊ आणि त्याचं पुस्तक छापू, पण कोण पुढाकार घेत आहे मला ठाऊक नाही। बघा काय योग आहे काय, सलग तिसरी अलग नागपूर येथून अलगकारचं स्वप्न प्रशांत जगदळे। आईची माया, रणरणत्या उन्हात वृद्धाश्रमात आईला सोडून एकुलता एक मुलगा निघाला, त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकून काळजीयुक्त स्वरात पण निर्विकार मनाने आई म्हणाली, बाहेर ऊन खूप आहे, जरा जपून जा। अलगकार स्वप्ना, मला खरं वृद्धाश्रमाच्या अलग घ्यायच्याच नाहीये, पण वृद्धाश्रमावरच्या अलग सुद्धा वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या दृष्टीने लिहिता येतात आणि जाणीव करून देता येते की आई वडिलांना विसरू नका। मित्रांनो, प्रसंग किती आला किती वाईट आला, रस्त्यातून घसरू नका आणि आई वडिलांना कधीच विसरू नका। मी म्हणतो वृद्धाश्रमात पाठवू नका। ऐकूया पुढची अलग, डोंबिवली पूर्व येथील अलगकार अविनाश तुकाराम तायडे लिहितात, जगण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करून रेल्वेकडे जीव गेलेल्या सुनीलला रेल्वे रुळाच्या बाजूने पडलेल्या गिट्टीमध्ये छान टपोरे फुललेले रानफुल दिसले. त्याने त्या फुलावर आपला हात हळुवार फिरवला, एक स्मित हास्य केले आणि माघारी परत गेला. अलग करा विनाश. नाश ओढावला होता, आत्मनाश ओढावला होता, पण त्या रानफुलाने दाखवून दिलं की मी जर कुठे उगवू शकतो आणि आनंदी राहू शकतो, स्वच्छंदी राहू शकतो, तर तुम्हा पुरुषांना, स्त्रियांना, माणसांना हलकटांनो झालंय तरी काय. आणि मग ती प्रेरणा मिळाली, तुमच्या या प्रेरणादायी अलकला मानाचा मुद्रा. ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवली मुंबई येथून अलककार सौ शीतलादेवी सुनील कुळकर्णी यांनी. अलककार शीतलादेवी लिहितात, तिचे कालच लग्न झाले होते. सकाळी ती झाडू मारत असताना तिने खुर्ची वर उचलली आणि मग झाडू मारताना तिची सासू म्हणाली, अग अशी खुर्ची उचलू नको, सांदे खिळखिळे होतील ना. हे ऐकल्यावर सून सासूबाईकडे आदराने पाहू लागली. त्या सासू म्हणाली, खुर्चीचे. ओहो, अलककार शीतलादेवी आवडली बरं का मला अलक, म्हणजे दोघीही मिश्किल आहेत आणि दोघींचंही त्या ठिकाणी मस्त पटणार आहे. सांदे दुखी म्हणून त्या ठिकाणी तिने त्याच्या तिच्याकडे पाहिलं आणि तिने त्या ठिकाणी सुनेची नजर ओळखली आणि अगं माझे नाही ग खुर्चीचे असंही सांगितलं आणि मला मात्र त्यातला मिश्किल भाव खूप आवडला आणि खूप छान पद्धतीने तुम्ही लिहिताय. अलकप्रेमी रसिक श्रोते, तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती आहे आणि खरं म्हणजे आता धमकी आहे म्हणाल तरी चालेल, यापुढे नावाच्या आधी अलककार असा उल्लेख न करणाऱ्यांची अलक पुणेरी आवाज 107.8 FM सादर केली जाणार नाही. अलककार असं नाव लिहा, अलककार मग पुढे नाव आणि गाव असं लिहा आणि पाठवा, कारण अलककार ही एक प्रकारची तुम्हाला पदवी आहे आणि ती पदवी त्या ठिकाणी तुम्ही जर घेत नसाल तर मग तुम्ही अलग का पाठवता असा प्रश्न पडतो. अलककार जयश्री शिंदे रत्नश्री पंढरपूर येथून लिहितात, नको रे येऊस माझ्याजवळ श्वास कोंडेल तुझा, मिटणाऱ्या पाकळ्या कसे बसे सावरत उदासीने कमळ भुंग्याला म्हणाली. तुझ्यावर प्रेम करतो ग, चार सुखाचे प्रेमाचे क्षण तुझ्या कुशीत मिळणार असतील तर श्वास कोंडण्याची पर्वा नाही मला. तो हसत हसत तिला म्हणत तिच्या कुशीत सामावून गेला. अलककार जयश्री, मला गोविंदाग्रजांची कविता आठवली, प्रेम आणि मरण, जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी, असं म्हणून त्यांनी कवितेची सुरुवात केली. अर्थात ही मला वाटतं अनंत पंडींची ओळ आहे, पण खरंच तो योग खरा अट योग प्रीतीचा रोग लागला ज्याला जगावे लागते त्याला. हे असे दोन क्षण सुखाचे, दोन क्षण समाधानाचे, दोन क्षण प्रेमाचे मिळाले, आणखीन काय हवंय, दुःखाचं डोंगर कोसळलं तरी चालेल, ते क्षण त्या ठिकाणी आम्ही आनंदाने स्वीकारू अनुभवू, त्यात खऱ्या अर्थाने आम्ही जगून घेऊ, असं सांगणारी अलग मला आवडली. ऐकूया पुढची अलग. पेशाने शिक्षक असलेले गोरेगाव जिल्हा गोंदिया येथील अलककार दिनेश कुमार अंबादे. अलककार दिनेश कुमार लिहितात, गार्गी सायंकाळच्या वेळी शाळेतून घरी परतत होती. घराजवळ आल्यानंतर शेजारच्या बागेत जाताना धडपडत असलेले अंध आजोबा दिसले. त्यांना बघून गार्गी म्हणाली, आजोबा आज पुन्हा आधार कार्डी विसरलात. आजोबा तिला जवळ घेत आपसुकच म्हणाले, तू आहेस ना माझी आधाराची काठी. वा वा अलककार दिनेश कुमार, खूप छान. आधाराची काठी बनाव आणि आधार द्यावा, कारण आधार देण्यात त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी एक सुख असतं, समाधान असतं, आनंद असतो आणि आधार मिळाल्यामुळे समोरची व्यक्ती सुखी होते. म्हणून कार्य असं करा की ज्या दोघांनाही सुख मिळेल. वा खूप छान. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवली अंधेरी मुंबई येथून अलककार अनुराधा जोशी यांनी. अलककार अनुराधा लिहितात, कॉलेजमध्ये ती उगाच दादागिरी करायची. खूप दिवसांनी आज डोळ्यासमोर अंधार असल्यासारखी पंगू झालेल्या नवऱ्याबरोबर अगतिकपणे जाताना पाहिली. अलककार अनुराधा, परिस्थिती असते आणि परिस्थितीप्रमाणे त्या ठिकाणी आपण जगत असतो. अर्थात कॉलेजमध्ये तिने दादागिरी केली म्हणून तिला पंगू नवरा भेटला असं अजिबात नाहीये. ती पंगू नवऱ्याची सेवा करते याचा अर्थ तिच्या मनामध्ये माया ममत्व जिवाळा आहेच आणि ती सेवा करते, सेवाभावी वृत्ती आहे. दादागिरी कॉलेजमध्ये चालते, कॉलेजमध्ये मजा असते, आता दादागिरी करू नये, पण थोडीफार मस्ती मौज करणं ही मात्र त्या त्या काळाची त्या त्या परिस्थितीची गरज असते, ती जाणीव असते. असो

मला आवडली गोष्ट ती आपल्या नवऱ्याची सेवा करते खूप छान. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले. होमगाव सातारा येथून अलगकार रघुनाथ आनंदराव भिसे. अलगकार रघुनाथ वरची सूचना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. अलगकार असा उल्लेख करत चला. गणिताचे शिक्षक फारच सोप्या पद्धतीने गणित शिकवत व सर्व सूत्रे समजावून सांगत तरी काही मुले गांभीर्य न घेता टिंगल टवाळी करत. पण आज परीक्षेत कमी मार्क्स पडले. पालक सरांना दोष देऊ लागले. पालक मीटिंगमध्ये सरांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न केला की ज्यांना ज्यांना वाटतं की मी चांगलं शिकवत नाही त्यांनी हात वर करा. वर्गातील एकाही मुलाने हात वर केला नाही. जेव्हा पालक जे समजायचे समजून गेले त्या वर्षी वर्गातील कोणताच मुलगा गणितात नापास झाला नाही. वा वा अलगकार रघुनाथ, मला अलग आवडली, मला अलग कशासाठी आवडली? या अलग मध्ये त्या ठिकाणी गणिताच्या सूत्रासारखंच सूत्र आहे की तुम्ही कष्ट करा, मेहनत घ्या, उकल सापडते. प्रश्नांना सामोरे जा, गणितांना सामोरे जा. आयुष्यात वजाबाकीची, आयुष्यात भागाकारीची, बेरजेची अनेक गणित असतात. ती आपल्याला सोडवायची असतात आणि ती गणित सोडवायची असतील तर गणितातल्या सूत्रांचा वापर होतो. म्हणजे इथे कुठल्याही विद्यार्थ्याने शिक्षकांच्या विरुद्ध हात वर केला नाही. याच्यात आदर दिसतो, सन्मान दिसतो. आणि हा प्रश्न विचारल्यामुळे पुढच्याने सगळी मुलं पास झाली याचा अर्थ नक्कीच त्यांनी आता परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली असतील, परिश्रम घेतले असतील आणि वर्गात लक्ष द्यायला सुरुवात केली असेल. त्या शिक्षकाला लक्ष लक्ष मानाचा मुद्रा. ऐकूया सेवानिवृत्त वनाधिकारी जे मला वनामध्ये फिरवणार आहेत, वनामध्ये घेऊन जाणार आहेत आणि त्यांच्या सुंदर सुंदर कविता मी त्यांच्या सहवासात ऐकणार आहे. भोर पुणे येथील अलगकार लक्ष्मण शिंदे. अलगकार लक्ष्मण लिहितात, एक माणूस झाड चोरायला आला. पहिला कुराळीचा घाव झाडावर बसला, दुसरा चुकून त्याच्या अंगठ्यावर बसला. अंगठ्यातून रक्त वाहू लागलं. तो घाईघाईने मलमपट्टी करायला पळाला. मग झाडाने काय करायचं? निशब्द शांत फक्त आणखी घावाची वाट बघत. अलगकार लक्ष्मण, घाव झाडावर बसला नाहीये, घाव माझ्या काळजावर बसला. तुमच्या वाक्याने झाडांनी काय करायचं? खरंच झाडांनी काय करायचं? झाडांनी कोणाकडे पाहायचं? झाडांनी कोणाचा आधार घ्यायचा? एकापेक्षा एक सुंदर अलग अलगकार मित्रांना तुम्ही पाठवता. तुमचं निरीक्षण जबरदस्त आहे, तुमचं त्या ठिकाणी विचार जबरदस्त आहे, चिंतन जबरदस्त आहे. बघा ना, हे माझे मित्र अलगकार लक्ष्मण शिंदे औरंगाबादला भेटले, मी बघता क्षणी ओळखलं, त्यांनी मला आवाजावरून ओळखलं. हे आमचे ऋणानुबंध कशामुळे जुळले? अलगच्या या कार्यक्रमामुळे. अनेक माझे अलगकार मित्र दुरावलेत पण ते पुन्हा लिहिणार आहेत मला खात्री आहे. कारण ते वाट पाहत आहेत चांगली सकस दर्जेदार अलग लिहायची पाठवायची. अलग लक्ष्मण, मला तुमची अलग प्रचंड आवडली. म्हणजे वृक्षारोपणासाठी, प्रदूषण थांबवण्यासाठी, वृक्ष लागवडीसाठी, वनसंवर्धनासाठी तुमची अलग घेण्यासारखी आहे. आणि तुम्ही सेवानिवृत्त वन अधिकारी आहात. झाडांचं दुःख तुमच्याशिवाय दुसरं कोण लक्षात घेणार? झाड झाडांनी काय करायचं? आणखी एका गावाची वाट बघत निशब्द शांत. अलगकार लक्ष्मण, तुमचे शब्द मला निशब्द करून गेले, शांत करून गेले. आता अलगकार मित्रांनो, मी वळणार आहे अशा एका अलगकडे जे अलगकार नियमितपणे अलग पाठवतात अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून. आणि नुसती अलग पाठवत नाहीत, निरीक्षण नोंदवतात, सभोवताली घडणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेतात आणि सुंदर सुंदर अलग दर 15 दिवसांत विचार करून पाठवतात. आणि ती अलग, त्या अलगचा सुगंध मला दरवेळेला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतो, तो सुगंध पसरवता येतो. अलगकार हृदय जॉकी येतो पण नावाने लिहिणारे अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मठामले तथा दादासाहेब छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव धाबाळे. अलगकार अमरदीप लिहितात, एक म्हातारा व्यक्ती पावसात उभं राहून काहीतरी विकत होता पण खरेदी नाही. एक जोडपं परिस्थिती सांगून पैसे मागत होती, विक्री भरपूर. अलगकार अमरदीप, खरंच मी म्हटलं तसं तुम्ही चिंतन करता, मनन करता, मग लेखन करता आणि म्हणून तुमच्या अलगला एक वेगळ्या प्रकारची साज चढलेला आहे. दर 15 दिवसानंतरची तुमच्या अलग समाजाला काहीतरी देते, समाजाने काहीतरी सांगते. इथे सुद्धा अलग काय सांगते बघा, आपण जे भावना विकतो त्यांची विक्री भरपूर होते. जो दिखताय वो विकताय आणि तो म्हातारा जो काबाड कष्ट करतोय, आपलं जे लक्ष नसतं. मॉल मधल्या चकाचौन संस्कृतीमध्ये आपण वस्तू दिलेल्या किमतीला, छापलेल्या किमतीला विकत घेतो आणि शेतकऱ्यांच्या मालाला मात्र आपण बार्गेनिंग करतो, तडजोड करतो, घागीच करतो. काही

ती तुमची अलग मला हे सुचवून गेली, तुमची अलग मला हेही सांगून गेली. आपण भावना विवश होऊन देतो, पण आपण एवढे भावना विवश का व्हावे? आपण दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करायला हवा, पण भावना विकणाऱ्यांच्या भावनांना किंमत का द्यावी? परस्थिती सांगून त्या ठिकाणी ते वस्तू विकतायत किंवा परस्थिती सांगून ते मागणी करतायत हे गावोगावी दिसून येतं. मग अशांना आपण त्या ठिकाणी एक प्रकारे काय करतो, पुढाकार घेत असतो, आपण पुरावा देत असतो. आपण थांबवलं पाहिजे. अलग प्रेमी रसिक श्रोते हो, इथे तुमचा मित्र आर्य जगदीश थांबतोय. पुन्हा भेटू नवीन अलग घेऊन. तोपर्यंत एकत्र पुढेरी आवाज आनंदीरा आनंद लुटा.

नमस्कार रसिक श्रोत्यांनो, बात पुरानी बरी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण एक गीत ऐकलं होतं, त्या गायकाच्या जीवनाचीच कहाणी आज आपल्याला ऐकायची आहे. तत्पूर्वी मित्रांनो, सध्या देशामध्ये

0: लॉकडाऊनचं काळ चालू आहे, त्यामुळे सरकारी नियमांचं काटेकोरपणे पालन करा, स्वस्थ रहा, घरीच रहा, कुठेही बाहेर जाऊ नका, गरज असेल तरच बाहेर पडा. मित्रांनो, आज आपण ज्यांच्यावर कार्यक्रम करणार आहोत ते आपल्या सर्वांचे लाडके गायक मोहम्मद रफी यांचा स्मृतिदिन या आठवड्यातच 31 जुलैला आहे. 31 जुलै 1980 या दिवशी मोहम्मद रफी यांचं निधन झालं. त्यांचा आज 40व्या स्मृतिदिन या आठवड्यात आपण पाहत आहोत. यानिमित्ताने आपण रफी यांच्या संपूर्ण संगीतमय कालखंडाचा आढावा घेणार आहोत. हा आढावा घेताना आपण 3 भागांमध्ये हा आढावा घेऊ. त्यातला पहिला भाग आज आपण सादर करतोय. मित्रांनो, रफीच्या गाण्यांनी तुम्हाला काय दिलं असा जर प्रत्येकाने प्रश्न विचारला तर प्रत्येकाचं वेगळं जरी उत्तर असलं तरी मला वाटतं रफीच्या गाण्यांनी किंवा एकूणच सुवर्ण संगीतातील गाण्यांनी जो सुवर्ण काळ होता त्यांनी तुम्हाला जीवनाचा आणि जगण्याचा अर्थ आपल्या पिढीला दिला होता. आणि ह्या गाण्यांवर कित्येकांनी आपले भाव स्वप्न देखील या गाण्यांवर आधारित होते. मित्रांनो, मोहम्मद रफी आज जाऊन 40 वर्ष असले तरी आज सगळीकडे मोहम्मद रफीचा आवाज आपल्याला ऐकू येतो. त्याची गाणी ऐकू, मोहम्मद रफीच्या आवाजाची जादू, कुठले त्याचे चित्रपट होते, याचाच आपण आज आढावा घेणार आहोत. आणि यासाठी माझ्या सोबत आहेत आपल्या तुम्हाला श्रोत्यांचे लाडके श्री मधु पोद्दार, चित्रपट अभ्यासक. पोद्दार सर, तुमचं या कार्यक्रमात मनापासून
1: धन्यवाद.
0: सर, आपण रफीवरती कार्यक्रम करतो आहोत, मोहम्मद रफी या पार्श्वगायकावर, आणि त्याची आपण 3 भागांमध्ये त्याची विभागणी केली आपण. आणि त्यातला पहिला भाग जो आहे 50 दशक हे भारतीय चित्रपटाचं देखील अगदी ज्याला सुवर्ण काय म्हणतो असं दशक होतं. यात सर्वच कलाकार, सर्व गायक कलाकार असतील, गीतकार असतील, संगीतकार यांनी अगदी सर्वोच्च त्यांची जी हे होती कामगिरी या कालखंडात केली होती, ज्या दशकामध्ये केली होती. आणि रफी सुद्धा याला आपल्यात नव्हता. रफीची सगळी छान छान गाणी या दशकामध्ये आलेली होती. तर रफीवर जेव्हा तुम्ही या दशकाकडे पाहता आणि रफीचा स्वर पाहता तर तुम्हाला काय वाटतं?
1: रफीच्या स्वराने रफीचा स्वर हा अजमार स्वर आहे,
0: बर,
1: अक्षय स्वर आहे, त्याला मरण नाहीये. म्हणजे पूर्वी आपल्याकडे पुराणात कल्पना होती ना, काही मृत्युंजय अशा व्यक्ती होत्या, तसे आता तसे शक्य नाही, पण त्यांच्या कलाकृती मृत्युंजय असतात. तसा रफीचा स्वर हा मृत्युंजय स्वर आहे, त्याला मरण नाही, आणि तो पिढ्यानपिढ्या सगळ्यांना आनंद देणारा असा स्वर आहे. कारण रफीने सर्व प्रकारची गाणी गायली. सगळ्यात महत्वाचं मला काय वाटतं रफीच्या बद्दल सांगू का, तो कलावंत म्हणून जेवढा मोठा होता ना तितकाच किंबहुना त्याहूनही अधिक माणूस म्हणून तो फार मोठा होता.
0: खरोखर खरोखर. आणि जेव्हा आपण छोट्या छोट्या संगीतकारांकडे त्याने गायलेली गाणी पाहतो त्यानंतर मोठे पण जास्त अधोरेखित होत.
1: अहो, त्याने छोट्या छोट्या संगीतकारांना इतकी मदत केलेली आहे. प्रचंड. एक पाकिस्तानात गेलेले संगीतकार होते निसार बाजमी नावाचे,
0: बर,
1: आणि त्यांना कोणी गायक मिळत नव्हता. रफीने 1 रुपया मानधन घेऊन त्याचं गाणं गायलंय.
0: क्या बात है.
1: त्यांनी शिवराम जे होते ना, त्यांचा उंची हवेली नव्हता चित्रपट, तो याचा लो बजेट होता, त्यामुळे कोणी गायला तयार नव्हतं. आणि रफीने केवळ 50 रुपये मानधनात गाणं गायलंय त्यांच्याकडे. दौलत के झूठे सहारो, ते जे गाणं आहे ना, सहारो में हुजूर, ते नशे में हुजूर, ते गाणं प्रचंड गाजलेले, बिनगत गाजलेले गाणं पंचवन झाले ते. तर अशा खूप उदाहरणं आहेत त्याची, खूप उदाहरणं आहेत रफीची. पण मला काय वाटतं माहिती का, आपण या दशकातल्या रफीची जी सुरुवात झाली ना 50 दशकात, खरं म्हणजे रफीची सुरुवात त्याच्याही आधीची 40 दशकात झालेली आहे.
0: 40 दशकात.
1: आणि तो नशीबवान अशा अर्थाने, बरं का, मी त्याला असं म्हणतो, एक तर त्याला सैगलचा आशीर्वाद मिळाला होता.
0: हो हो हो.
1: लाहोरला एकाचा भेट सैगल ऐवजी हा माईकचा काही प्रॉब्लेम झाला म्हणून हा जाऊन तिथे गायला आणि सैगल इतका खुल झाला, तो म्हणला तू कलचे बहुत बडे कलाकार हो, त्याला आशीर्वाद दिला. इतकंच नाही, मी भाग्यवान का म्हणतो नुसतं हा आशीर्वाद, पण त्याला सैगल बरोबर गायची सिद्धी मिळाली.
0: हो हो हो.
1: ज्या शाहजहानमध्ये एका गाण्यामध्ये बरोबर तो कोरसमध्ये गाऊ ना, पण सैगल बरोबर गायलाय. आणि त्याहून या आधी मला जी अतिशय आवडती गायिका पाकिस्तानची नूरजहान, तिच्याबरोबर रफीचं डुएट आहे
0: जुगनूमध्ये.
1: म्हणजे हा जुगनूमध्ये, म्हणजे 40व्या दशकात ही अशी भाग्याचे क्षण त्याच्या आयुष्यात होते. म्हणून काय झालं माहितीये का, रफीला सूर सापडला नव्हता. रफी हा सैगलच्या प्रभावाखाली होता. आणि जेव्हा 51 साली दिलाचा चित्रपट नौशादकडे आला तेव्हा नौशादने त्याला सांगितलं

0: दशकामध्ये रफी आणि नौशाद हे कॉम्बिनेशन खूपच गाजत होतं. त्यातला त्याने आता पहिल्या दोन तीन सिनेमाची आठवण दिली होती. आणि एक अंदाज नावाचा सिनेमा पण 1959 चा, ज्यात
1: रफीमध्ये काय गंमत होती माहितीये का, दिलीप कुमारला, ज्या दिलीप कुमारला रफीचा नंतर कायम आवाज होता त्या दिलीप कुमार नेमका मुख्य स्टारच होता.
0: हो,
1: आणि राजकपूरला दिलीप रफीचा आवाज होता.
0: हो हो हो.
1: पण नौशादचा तर तुम्ही विषय काढताय म्हणून सांगतो की नौशाद आणि याचा 52 साली जो बैजू गावरा आला ना,
0: हो तर
1: त्या बैजू गावरापासनं मग पुढे किती पैसा वगैरे त्यानं मागे बघावाच लागला नाही रफीला. बैजू गावरा 1952 हे साल भारताच्या दृष्टीने हिंदी चित्रपट सृष्टी आपल्या तुम्हाला रसिकांच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे, तर बैजू गावराला आपल्याला रफी सापडला. खरा रफी तितकाच खरा असो जास्त जोरात आला बरं का. तर त्याहून दोन महत्वाच्या गोष्टी 52 साली घडल्या आहेत. त्या म्हणजे फिल्मफेअरचे अवॉर्ड 52 म्हणजे 53 जरी दिलं गेलं ना तरी 52 चित्रपट त्यांनी विचारात घेतलेत 53 चे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचा आमचा सर्वांचा आवडता कार्यक्रम बिनागाव गीतमाला हा 52 साली सुरू झालाय. म्हणजे 52 साल हे फार महत्वाचं साल आहे. त्यामुळे 52चा हा जो बैजू गावरा चित्रपट आहे ना, आणि बैजू गावरा सुखी आणि रफीचे,
0: आणि रफीने या सिनेमामध्ये दरबारी कानडा असेल, चोटिया असेल, तोडी असेल, भैरवी असेल, पालखंड असेल,
1: धमाल धमाल
0: करून मल्हारपुरिया बागेश्री सगळ्या रागाला आधारित गाणी त्याला गायली होती.
1: सुवर्णाचा महोत्सव झालेला बैजू गावरा चित्रपट आणि ही गाणी प्रचंड गाजली.
0: म्हणजे त्यातलं ओ दुनिया के रखवाले असेल गाणं,
1: प्रचंड ओ दुनिया के रखवाले आहे बरोबर आहे, किंवा इन्सान बनो हा गुजरी तोडी आहे. आपण पिंजऱ्यातलं गुजरी तोडी ऐकतो ना, याच्या काळजाची तयार कोणी तोच गुजरी तोडी इकडे आधी यांनी वापरलाय.
0: आणि माझ्यासोबतचं तू गंगा की मौज मय हे गाणं
1: भैरवी ही तर प्रचंड गाजलेली.
0: आणि अशा पद्धतीने नौशाद, रफी आणि दिलीप कुमार असा एक परत प्रवास सुरू झाला होता. आणि यांना परत शकील बदलवण्याची सुद्धा साथ होती.
1: आणि त्यांचे एकच चित्रपट 52चा आन आहे,
0: आन आहे
1: नंतर दिवान आहे, म्हणजे आधीचे शबाब बैजू गावरानंतर पटकन आलेले चित्र म्हणजे शबाब आहे,
0: वादा करते
1: वादा, नंतर यही अरमान लेके घर से निकले, मन की बीड मतवारी बाजू
0: का मन की बीड का सुंदर गाणं,
1: सुंदर गाणं आहे. नंतर अमर होता, उडन खटोला होता, उडन खटोल्या तर 3-4 गाणी होती, हो दूर के मुसाफिर, मोहब्बत की राह में चलना संभल के, किंवा ना तुफा से खेलो, अशी सुंदर एकशे गाणी होती.
0: आणि भारतातला पहिला तसा रंगीत सिनेमा जो आन होता, यात सुद्धा रफीची खूप छान गाणी होती, दिल में छुपा के प्यार का तूफान,
1: प्यार का तूफान ले चले, हे तर गाणं फार गाजलेलं गाणं आहे. बरोबर
0: मन मोरा एहसान
1: अरे नातान, अरे नातान हो, ते गाणे, ते सगळीच गाणी गाजली होती. आणि मधली सगळी गाणी छान होती, सेहगान होती सगळी, आणि रफीची बरीच गाणी आहेत त्यात, रफीची खूप गाणी आहेत त्यात.
0: पुढे मग अमर होता, उडन खटवला होता त्यांचा,
1: हो उडन खटवला होता, मधुर इंडिया होता 57चा, मधुर इंडियात सुद्धा सगळी सेहगानी होती बरं का, युपीच्या याच्यावरती नाम आहे भगवान किंवा दुःख बरे दिन भितरे भया किंवा गाडीवाले गाडी धीरे हा करे, हे सगळी लोकगीत आहेत. आणि सुंदर म्हणजे रफीने फार छान गायली आहे. मला गंमत वाटतं बरं का, 58 सोनी महिवाल नावाचा चित्रपट होता, त्यात सुद्धा युपीचंच उत्तर म्युझिक होतं बरं का, आले वाले को आना होगा, ते जे गाणं आहे ना, ते त्यातलं गाणं होतं. आणि 60 सालचा जो मुघल आजम आहे ना, याने तर धमालच करून टाकली.
0: त्यातलं ते जिंदाबाद जिंदाबाद आहे जिंदाबाद.
1: मला काय वाटतं माहितीये का, हे जे 50 दशक आहे ना, हे तसं गोल्डन टच वाला आहे, म्हणजे बारीक बारीक संगीतकारांची सुद्धा गाणी गाजली
0: आहेत.
1: हो हो, हे खरं दशक 4 संगीतकारांचं होतं. आता आपण नौशादचा उल्लेख केला ना, नौशाद मिया, शंकर देवकिशन, सचिनदेव वर्मन आणि ओपी नय्यर.
0: आता आपण ओपी नय्यरच्या रफीमध्ये ओपी नय्यरकडे या दशकात गायलेली गाणी तसं तर आपण पाहू लागलो. तर पहिल्यांदा मला आठवतो ते आरपार,
1: हो आरपार मध्ये भारतात करलो जी भरलो हे जे गाणे ते फार गाजलेलं आहे आरपार बदल.
0: आरपार आरपार सिनेमाच खूप म्हणजे गुरुदत्तचा सिनेमा होता.
1: आरपारला गुरुदत्ताला सूर सापडला असं झालंय, ओपीचं नावही झालं त्यात. पण गुरुदत्ता आधी जो चित्रपट होता पडेल पडलं झालं बाज नावाचं पिक्चर बाज, आणि आरपारपासून मग गुरुदत्त लोकांनाही माहीत झाला आणि त्यालाही सूर सापडला असं झालं.
0: आणि त्यानंतर सीआयडी एक सिनेमा होता, सीआयडी, ज्यात रफीची परत 2 गाणी होती चांगली, 3 गाणी होती रफीची, त्यामुळे
1: रफीची होती
0: आणि त्यात हे जे गाणं होतं त्याला बिनाचा टॉपचा दर्जा मिळाला होता. जानेवारी
1: जानेवारी मुश्किल जी नाही.

0: जरा
1: पहला पहला प्यार होता
0: आणि मला तो यात एक वर्ष आधी 1955 ला मिस्टर मिसेस 55
1: त्यात दोन गाणी होती रफीजी ज्याने कहा
0: मेरा जीवर
1: जीवर गायाजी ते जॉनी मकरण त्याचे ते सिटेट झालं होतं उभं ते गाणं सुद्धा रफीचं पाहिजे
0: आपले ते राजू भारतन आहेत त्यांनी 10 जे सर्वोत्कृष्ट दिवस त्यात त्यांनी या गाण्याचा उल्लेख
1: केला
0: चल दिये दंडा नवाज नावाचं एक पण गाणं होतं
1: बरोबर त्यात ते गाणं होतं फू म्हणतात नावच्या चित्रपटात गणेशा राष्ट्रांची गाणी होती गरीब जान के हमको ना तुम दगा देना
0: तुम्ही
1: असं छान गाणं होतं ते खरी माहिती आली आणि माझ्या म्हणजे ओपिनियन ना अवॉर्ड मिळालं त्या पिक्चर तो म्हणजे मॅदर बिहार चोप्राचा मॅदर होता त्यात 101 गाणी होती बरा ना होतं पुढे पंजाबीची सगळी गाणी जगे जग जुलफे तेरी अन्न आहे तो हो मांगे सात बरा टांगेच्या ठेक्यावर तो अन्न आहे तो आ रहा हमे आणि हे देश जवान होता भांगडा डान्स
0: आणि
1: एक गाणी होते
0: जानू वगैरे जे गाणं होतं त्या
1: माहीत अंबाईचा बाबू
0: हा
1: बरोबर
0: हे पण सुंदर गाणं होतं
1: काय एक गप्प सांगतो मोहम्मद रफीने बऱ्याच अभिनेत्यांच्या स्टाईलने गायला नंतर सुरुवात केली पण ती 60 नंतर 50 दशकात त्याने फक्त जॉनी लॉकरसाठी त्याची गाणी अशी आहेत की जॉनी लॉकर स्टाईलने त्यांनी गायली आता कसं आयडील हे मुश्किल काय किंवा हे मै बंबईचा बाबू काय तुमच्या डोळ्यापुढे रफी येत नाही तुमच्या डोळ्यापुढे जॉनी लॉकरच येतो
0: हे
1: मला
0: म्हणजे अभिनेत्याचा त्याचा अभिनयाचा सुटेबल असा आवाज तो द्यायचा
1: त्या 50 दशकात त्याने फक्त नंतर त्याने इतरांचे जे राजेंद्र कुमार किंवा शम्मी कपूर किंवा हे नंतर पण त्या 50 दशकात गंमत काय होते माहिती का त्याचा रेकॉर्डिंग बघायला भारत भूषण यायचा प्रदीप कुमार यायचा
0: बरोबर
1: ही मंडळी त्याचा रेकॉर्डिंग बघायला यायची आणि उलटा प्रकार जबरदा म्हणजे रफी पुढच्या दशात काय झालं रफी त्यांच्या बघून गायला लागला पण इथे रफीच्या हरकती मुरकती बघून ते कसे ऍक्टिंग करायचे अशी उलटी गमत होती 50 दशकात
0: आणि याच दशकामध्ये ज्याची पुढे रफीची खूप जोडी चांगली बनली अशा शम्मी कपूरच्या
1: तुमच्या लेखाने फार धमाल केली तुमच्या लेखात ही सगळीच्या सगळी आणि होती ना म्हणजे सांगितलं मुख्य तुमच्या लेखा हे गाणं होतं म्हणजे छोटे वाले सामान्या किंवा आहे हे दूर से जवानी आहे मस्त मस्त भिंती आहे किंवा सरपटो पिलाल सगळ्यांच्या सगळी गाणी हिट
0: अशा
1: आणि आणि ओपीमुळे शम्मी कपूरला एक ब्रेक मिळाला स्वतः शम्मी कपूरने मान्य
0: केलं म्हणजे त्याचा खऱ्या अर्थाने मेक ओव्हर दिसून झाला त्याचा शम्मी
1: कपूर
0: हिट स्टार म्हणून त्याला मान्यता
1: तेव्हापासून शम्मी कपूर तेव्हापासून खरा त्याचा जन्म झाला शम्मी कपूरचा खऱ्या शम्मी कपूरचा
0: खरं शम्मी
1: त्यानंतरही आहेत बरं का त्यांची विकेट फागुन नावाच्या चित्रपटातून त्यांनी कमाल केली पिऊ रागावर सगळी गाणी आधारित होती
0: बरोबर
1: गाणी ती तुम्ही मत जाणार मै सोय आतियामीचे किंवा एक परदेशी ही रफीची आणि बाकी अशाची गाणी सगळी पिऊ रागावर आधारित चमत्कार होता एक अठ्ठावीस मध्ये रागिणी होता त्यात मनमोडा बावरा होतो सोनी की चिड्यामध्ये आपल्याला जे आवडतं गाणं साहिरचं गाणं रात भरता आहे मेहमान देरा
0: किसके रोका है
1: किसके रोके रुका है सवेरा रफीचं अप्रतिम गाणं आहे आणि कल्पना चित्रपटचं तू हे मेरा प्रेम होतं अशी फार छान गाणी होती या 50 दशकात
0: रात भर का है मेहमा अंधेरा हे जी गाणं आहे पूर्वी आम्ही निबंधामध्ये लिहायचं करतो हे ओळी हा
1: छान छान आशावाद
0: आशावाद आणि त्या काळातली जी गाणी होती ना ती सगळ्या रसिकांच्या भावविश्वाशी जोडली गेली होती
1: हो
0: त्यामुळे त्या काळातल्या साहित्यामध्ये असेल कवितांमध्ये असेल कादंबऱ्यांमध्ये असेल हे अशा गाण्यांचा उल्लेख कायम असायचा तिथे तर मला वाटतं आता आहे ना आता ब्रेकची वेळ झाली दरसर आपण आता ब्रेक घेऊ आणि ब्रेकच्या नंतरचा जो भाग आहे त्यामध्ये आपण शंकर जय किशन आणि सचिन
1: सचिन चालेल चालेल काय

0: ब्रेकनंतर पुण्याचं स्वागत. बाप पुराणी बरी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, रफी यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्याच्यातल्या पहिल्या भागात आज माझ्यासोबत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि लेखक मधु पोद्दार सर आहेत. पोद्दार सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पोद्दार सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी नौशाद आणि ओपी नय्यर यांच्या 50 दशकातल्या रफी सोबतचं जे काही कॉम्बिनेशन होतं त्याबद्दल बोलत होतो. याच काळात आणखी दोन संगीतकार होते ज्यांच्याबद्दल रफीची खूप चांगली गाणी आपल्याला ऐकायला मिळाली होती. त्यात एक होता शंकर जयकिशन. तर शंकर जयकिशन खरं प्रामुख्याने आरकेचा संगीत करतो. आरकेच्या चित्रपटात मुख्य स्वर असायचा, पुरुष स्वर जो असायचो मुकेश कंदमवार यांचा असायचा. आणि रफीला त्यामुळे तुलनेनं कमी गाणी असायची. तर 1956 बसंत बहार एक सिनेमा होता, त्यात रफीची चांगली गाणी होती. त्यामध्ये
1: शास्त्रीय गाणी होती सगळी.
0: हा,
1: बडी देर भरी भाई.
0: हो, तर तुम्हाला अजून काय काय शंकर जय किशोर आणि
1: शंकर जय किशोरचं काय माहिती का, त्यांचा पहिला चित्रपट सुद्धा राज कपूरला त्यांनी आवाज दिलाय बरसातमध्ये.
0: हो,
1: जिंदगी में हरदम रोता येत नव्हते. पण आवारापासून बरं का, आवारामध्ये सुद्धा एकच गाणं आहे, पण त्याचा राज कपूरशी काही संबंध नाही. ते
0: नावेतलं
1: गाणं. नंतर शंकर जी किशनने बरं का त्यांना तसं कमी घेतलं बरं का सुरुवातीला. काली घाटात एकच गाणं आहे, काली घाटात शायरे किंवा पर्वतमध्ये एक गाणं आहे, त्या बरताळी मोहब्बत नंतर शिकस मध्ये गाणं आहे, ते नवी जिंदगी से प्यार करके देखते जे ना, ते भेट आहे दोघांचं. पोलिश मध्ये दोन तीन गाणी होती मात्र बरं का, आरकेचा पिक्चर असून बचे किंवा तुम्हारे आहे तुमचे चली कहा कौन से देश, 100 गाणी रफीकडनं त्यांनी करून घेतली होती. पूजा मध्ये गाणी होती, चल चल रे मुसाफिर चल. सगळ्यात मजा आली ती 400 मधल्या गाणी नाही, ते म्हणजे रमला या वस्ता वया.
0: काय गाणं
1: अप्रतिम
0: गाणं होते.
1: सिली मध्ये गाणी होती त्यांची, कहा जा रहा है तू आई जाने वाले, चोरी चोरी चोरी चोरी मध्ये बघतोय बरं का, चोरी चोरी राज कपूरचा पिक्चर असून शंकर जी मुकेश एकही गाणे नाही, पण त्याला म्हणणारे काय झाले आणि दोन म्हणजे एक गाणं जॉईन लोकांना मी बघितलंय, रफीची गाणी ती दोन्ही
0: ऑनलाईन
1: क्लिअर आणि ते लॉटरीचं गाणं ती जे गाणं आणि ते मजबूत आवाज आहे त्या
0: गाण्याचा.
1: आता बसंतदारचा मग आपण उल्लेख केलाच आहे, हलाकूमध्ये गाणं होतं इंतजार मे
0: शंकर
1: शंकरीशी उत्तम जर भेट काढायची झाली ना तर त्यात हे टाकावं लागेल. छान गाणं आहे लता आणि रफीचं आल्या काही इंतजार मे. यहुदीमध्ये गाणं होतं पण एकच होतं यहुदीमध्ये गाणं, ये दुनिया सुरुवातीचं असं कोरस गाणं होतं ते. लोमारी मध्ये मात्र फार धमाल केली. लोमारी मध्ये कहा जा रहे जाने वाले हे गाणं आहे, धीरे धीरे चलाये
0: धीरे धीरे.
1: पण मला बरं का लोमारीच्या गाण्याचा एका गाण्याचा काय उल्लेख करावा लागतो, त्या गाण्याचा एक ओळ तीन समस्तर पीठ पीठ कर या गाण्यामध्ये अशी ओळ आहे, प्रत्येक सैगल अमर है जिसका हर कोई दिवाना है.
0: हो हो हो,
1: ते मला रफीच्या बाबतीत म्हणावं लागतं, रफी गेलाय तरी तो अमर आहे.
0: आणि त्यामुळे त्याच्या गुरुचा देखील उल्लेख त्यामध्ये केला होता त्यामध्ये.
1: करेक्ट करेक्ट, अगदी बरोबर आहे. उजाला मध्ये त्याला गाणी आहे पण ते यारो सुरू थांबारी से तक्रार ते किरकोळ आहे. म्हणजे इव्हन छोटी बहीण सुद्धा मेहमूदला त्याने एकच गाणं दिलंय ते रिक्षावाला
0: बरोबर.
1: शरारत मध्ये मजाच केली त्याने, गाणे अजिबात जिंदगी
0: खरं खरं.
1: आणि दिल आपला पीक माझं भिकाराचं गाणं आहे ज्याने कहा गाई. पण बरं का गंमत काय माहिती का, रफीने नायक खलनायक बाल कलाकार चरित्र नायक पण एक्स्ट्रा नायक हे जी डोळ्यापुढे असतात या मंडळींसाठी गाणी तर गायलीच आहेत. पण भिकाऱ्याची बरीच गाणी भिकाऱ्यासाठी,
0: भिकाऱ्यासाठी खूप गाणी
1: खूप गाणी गायली. ज्योतिष रस्त्यावरचा कापड विक्रेता, खेळणीवाला, टांगेवाल्यासाठी सुद्धा गाणे टांगा लहोरी मेरा घोडा पेशवरी मेरा ते गाणं टांगेवाल्याचं
0: आहे.
1: अशी खूप फार मजा गेली रफीने. हे शेवटचं गाणं भिकाऱ्याचं म्हणून मी अशी आठवण झाली बरं का, रवीचे संगीतकार आहेत रवी यांचा जो पहिला पिक्चर वचन, त्यांनी सगळ्यात पहिलं ते गाणं त्यांच्यासाठी हे केलं होतं ना रवीने, ते टांग्यातलं म्हणजे ते भिकाऱ्याचं गाणं होतं रवीने जे

0: भिकाऱ्याचं काम होतं ते पैसा दे बाबा. आणि मग पुढे रवींद्रकडे नंतर खूप गाणी त्यांनी केली आहेत, पण पहिलं गाणं भिकाऱ्याचं केलं. आणि रवीचं त्यावेळी त्या काळात इतर संगीतकार इतके मोठे होते की रवीला भिकाऱ्याचा संगीतकार म्हणायचो. पण नंतर रवीने चांगलंच म्युझिक दिलंय,
1: चांगलं
0: भिकाऱ्याचं खूप छान आहे ते
1: चौधरी त्यांचं टायटल सॉंग केवढं सुंदर
0: हो प्रश्न नाही खानदानाने घराण्याच्या गाण्यात ना रवीला अवॉर्ड रवीच्या गाण्यांना
1: हो
0: असं
1: आहे. पण आता सचिन वर्मन यांच्याकडे 50 दशकामध्ये गायलेली गाणी
0: सचिनकडे काय झालं माहितीये का, सचिनकडे सुरुवातीला त्यांनी म्हणणारे हेमंत कुमार आणि किशोरी यांचा इतका वापर केला की रफीचा वापर करायला त्यांना 57 उघडलं. 9-11 मध्ये कारण किशोर कुमार हा लहरी होता तो काही वेळा अव्हेलेबल नसायचा, त्यामुळे 9-11 जगंगचा पिक्चर. पण त्यात या दोन गाण्यांना म्हणजे कलिक रूप मे आणि आजा पंचाकेला या गाण्यांना रफीचा झाले. कारण तर त्याच्यामध्ये तर प्रश्नच
1: आहे
0: सत्य चालू की दुनिया काय काळ आहे किंवा सर्ज तेरा चक्र आहे आपण माझी याचं
1: क्वालिटी ड्रीम सॉंग म्हणतात त्यांचं
0: ड्रीम ते चोरी रफीच आहे
1: जबरदस्त
0: धमाळ करून टाकले. रफीने फार छान गाणी गायली त्याच्यामध्ये. नंतर काळा पाणी त्यांचा जो पिक्चर आहे ना त्यांनी हम देखो ही गझल प्रचंड गाजलेली गझल आहे. हम देखो मी तुमचे पुकारे मजबूती गझल आहे. आणि ते याच्यातलं गाणं आहे काळा पाणीमध्ये अच्छा जी मै हरी
1: दोघांचं गाणं मधुबाला आणि
0: अन्नर गाणं आहे ते त्याने गायलेलं आहे. नंतर सीतारसी या नावाच्या पिक्चरमध्ये गाणं होत आहे त्याला म्हणजे किरकोळ होता पॅरे रुक्त ज्या म्हणून जाणवकरला जाणार होतं ते इन्सान ज्या गुठामध्ये दोन गाणी होती त्यांना त्यांना रुसका आणि त्यांचा मुखडा कागज के फूलच्या गाण्याने परत आपल्याला त्याच्याची आठवण होते.
1: बिछडे
0: की गाई जे ना बिछडे सगळी बारी बारी
1: हे
0: गाणं म्हणजे परत आपल्याला त्याच्याची आठवण व्हावी गुरुदत्त वगैरे ते सगळं रसायन जवळ जगून आलं होतं अप्रतिम
1: अप्रतिम
0: पुन्हा बंबई का बाबू मध्ये साथी नकोई मंदिर रफी होता. काला माझ्यामध्ये रफीचं जे दोन तीन गाणी होती खोया खोया चांद प्रचंड गाणलेलं उपरवाला हिंदी लागणारे जे आहे हिंदी जे त्याने लेखी आई बसता
1: अगदी
0: रफीने माझ्या करून टाकली होती.
1: आणि उपरवाला जानकर अंजान हे ते गाण्याचं ते पिक्चर
0: आहे गर्ती शेषाचं गाणं आहे आणि ते गर्ती गाणं आहे घरच्या
1: बर्थमान
0: छान आहे
1: छान आपल्या श्रोत्यांना सुद्धा ही सगळी गाणी आता डोळ्यापुढे येत असते. मी जो काय पाहिलेला आहे तो रिपोर्ट सिनेमे पाहिलेले खरोखर म्हणजे ह्या गाण्यांनी आपले भावी आयुष्य समृद्ध करून
0: बरोबर
1: आहे. नंतर सर मला वाटतं आता आपण करतो ब्रेक आणि ब्रेक नंतर याच दशकातले जे बाकी रफीने संगीतकारांकडून चालले त्याबद्दल
0: चालेल नक्की.
1: आणि श्रोत्यांना तुम्ही कुठेही जाऊ नका, ब्रेकमध्ये रफी आणि सचिन वर्मन यांचं एक गाणं आपण ऐकूया.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: ब्रेक नंबर पुणे का स्वागत। बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात आपण आज पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने गप्पा करत आहोत। माझ्यासोबत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि लेखक मधु बोध सर आहेत। मित्रांनो, तुम्ही ट्यून केलं आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी चार संगीतकारांची रफीने यांच्याकडे गायलेली गाणी याचा अभ्यास करत होतो, त्याच्याबद्दल बोलत होतो। आता मला सांगा, बाकी पण या काळात भरपूर संगीतकार होते।
2: मी तुम्हाला आधी नावं सांगतो, मग गमत सांगतो। आता मदन मोहन, रवी, रोशन हे तर मोठे आहेत, सलील चौधरी हे मोठे मंडळी आहेत, एस एन त्रिपाठी, एस मोहन दरे, वसंत देसाई, एन दत्ता आहे, नाशार आहे, नंतर इकबाल कुरेशी आहे, कल्याणजी वीरजी त्यावेळेचा म्हणजे तो 57 साली आले ते, त्यांच्याकडे एक दोन गाणी आहेत। हेमंत कुमारकडे फार कमी गाणी आहेत, हंसराज बघल आहेत, गुलाम मोहम्मद आहे, दत्ताराम आहे, नंतर चित्रगुप्त आहे, सी अर्जुन आहेत। आता कुणा सांगा आपल्याकडे असेल तर मी मदन मोहन घेऊ आपण। मदन मोहन मध्ये बघा फार कमी, म्हणजे आता मदन मोहन कडे 60 नंतर जास्त गाणी आहेत, त्याच्याकडे तशी कमी आहेत। आता मत भूल रे इन्सान हे मस्ताना मधलं गाणं
1: आहे,
2: किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म मधलं गाणं फार गाजलं होतं, बसली बसली गाता जाय बंजारा। आखेडावमध्ये दोन गाणी गाणी होती, हम सफर अपना साथ छोड चले किंवा तुझे क्या सुनू मैं दिल रुबा, त्याच्यातली गाणी होती। आणि शेरूमध्ये एक छान गाणं होतं, ओ माटी के पुतले, त्या काळात मी लहान होतो शाळेत, आम्ही 20 सायनाचा कार्यक्रम बघायचो, तेव्हा मी सगळ्यात पहिला जो 20 सायनाचा कार्यक्रम मुंबईच्या त्या गल्लीत पाहिलाय, तेव्हा त्यांनी या गाण्याने सुरुवात केली होती, म्हणून माझ्या लक्षात आहे। माझे ते पुतले आणि एक गाणं फार तोही म्हणा त्याही कार्यक्रम असायचे।

0: चंदन म्हटलं बडाई सीआयडी आहे नीली छत्रीवाला, ते काढून अध्यात्मिक काढ आहे बरं का, देवस्थ वर्ण नाही, बडाई सीआयडी आहे नीली छत्रीवाला.
1: बरोबर बरोबर,
0: असं ते म्हणजे त्याला गाणे.
1: या काळामध्ये सलील चौधरी पण संगीतकार होते ज्यांच्याकडे.
0: सलील चौधरी कडे बरं का एकच गाणं त्यांचं 50 दशकात गाजलेलं आहे. मी गाणी 2-4 गायलीच त्यांनी, पण गाजलेलं गाणं एकच 60 मिनिटं खूप गाजली. ते म्हणजे मधुमती म्हटलं तिथे वेळ खाऊ नये, एकच गाणं म्हणता येईल. किंवा रोशनकडे सुद्धा बरं का, रोशनकडे 60 साली म्हणजे आता 60 तुम्ही जर धरला तर बरसात किरात म्हणली गाणी, जिंदगी वीर नाही बुले की महिने शायद तुम्ही इश्क इश्क. आणि बाबर मध्ये त्याने तुझे एक बार हे जे गाणे ते फार छान गाणे आहे. अशी इतकीच गाणी आहे 50 दशकात रोशनकडे फारशी गाणी नाही आहेत.
1: आणि चित्रगुप्त यांचा जेव्हा विचार करतो आपण,
0: हा चित्रगुप्त काय झालंय, चित्रगुप्तचे सुद्धा भाभी आहे. त्याच्या आधी अदाने झुमके चले चिंतवत चले मधलं गाणं आहे, भाभी म्हटलं छानच गाणी आहे. म्हणजे चल उडीगारे पंची चले पतंग वगैरे. नंतर काली टोपी लाल रुमाल त्या पिक्चर मध्ये गाणी होती त्यांची, लागी छोटे ना अभय होत पण नाचे नाचे बाजी बिन मध्ये गाणं होत गई है आधी रात. एवढीच गाणी फारशी
1: आपले मराठी संगीतकार एन दत्ता टाळलं होतं त्यांच्याकडं.
0: काय माहिती का, एन दत्ताचा दोषीचं फार चांगलं रिलेशन होतं. त्याच्या पहिल्याच पिक्चर मध्ये मिलाप नावाचा पिक्चर त्याला मिळाला एन दत्ताला पहिला 55 साली. त्यात रफी आणि गीता दत्ताचं फार छान गाणं होतं, बच्चना जरा
1: गाणं
0: होतं. नंतर मरीन ड्राईव्ह मध्ये एक छान गाणं होतं, अमो करम करे चंद्रनाथामध्ये गाणं होतं, त्यांनी त्यांच्यावर सितारू तमन्ना किती.
1: यात सुंदर सतार आपले यांनी वाजवलेली,
0: अरविंद मयेकरांनी वाजवलेली,
1: दत्ता डावडेकरांचं जावळ.
0: नंतर आपण रॉक अँड रोलचं गाणं बऱ्याच लोकांना वाटतं की इना मिनाडी का पहिलं
1: आहे,
0: त्याच्या आधी म्हणजे बिना कसलं मी सांगतो त्याच्या आधी पण लाल लाल गाल हे जे गाणं
1: पडलं त्यांनी संगीत दिलं होतं
0: त्याला. ते हमपन शेखर आलचे हे त्यांचं गाणं होतं. आणि साधनामध्ये त्यांची फार छान गणती आजची हमसे पडदा ही कव्वाली काय किंवा तब्बल आहे देईल हे जी गाणी होते ना वेट छान गाणी. आणि झुलका फुल मध्ये 1900 त्यांचं आता ते आधी लिहिलेलं गाणं साहिलचं ते स्पेशल ते म्हणजे तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा
1: इन्सान
0: त्याला फार छान वाटतं गाणं,
1: फार सुंदर फार सुंदर गाणं त्यांची.
0: नंतर मोठ्या संगीतकारामध्ये रवी म्हणून आपण आता मग मी सांगितलं वचन मध्ये त्यांनी ते भिकाऱ्याचं गाणं होत आलं एक पैसा ते घेतलं होतं. तिथं जबलिया त्यांनी सांगितलं गाणं आहे
1: वचन
0: रफी आणि आशा तो रफी येतो घर पावसा नावाचा पिक्चर होता 58 सालचा. त्यात एकदम गाणी त्यात पुन्हा बिचाराचं गाणं होतं बरं का, भला करणे वाले
1: भलाई
0: आणि दुसरं छोडे धुन मत आले की हे गाजलेलं गाणं
1: आहे.
0: पण खरी मजा आली 7 साली 14 वर्षांनी.
1: हो 14 वर्षांमध्ये सगळी गाणे एकूणच गाणी तुमची
0: 14 वचानो या गाण्यामध्ये दुल्ला 14 वचान मिली खाके मोहब्बत वगैरे किती गाणी आहेत. सुरुवातीचं लग्न की सर्जनी ते गाणं त्याचा घुंगट पिक्चर होता ना त्यातून त्यांची एक फार सिरियस गाणं होतं हाय रे इन्सान की मजबुरिया म्हणून.
1: बरं बरं बरं,
0: कारण रफी काय माहिती का सर्व भावनांचे हे गाणी गायचे जीवनातल्या प्रत्येक भाव त्यांनी आपल्या गाण्यात ऐकलाय. त्यांचा आवाज सर्वस्पर्शी होता, म्हणजे बाल तरुण आणि वयस्कर यांचे तर आवाज होतच पण सगळे नवरस बिभत्स सोडून रोज त्यांच्या गाण्यात होते. म्हणून हे गाया गाणं मला आठवणं फार दुःख आणि काय गाणं गायलंय पण त्यांनी गाणं.
1: याच काळामध्ये हेमंत कुमार या संगीतकारांकडे मिस मेरी नावाचा एक सिनेमा आला होता
0: बरोबर
1: त्याच्यामध्ये कृष्ण कन्या पक्की आखो का तारा
0: हो किंवा मर्द बडे दिल सर्द बडे ती गाणी खूप गाजली होती त्यांची. इमान कुरेशी नावाचा संगीतकार पण तो नेमका 7 साली झाला बिंदिया पिक्चर मधून त्यांची सुरुवात झाली आणि नवीन सिंगला पहिला पिक्चर त्याचा त्यात गाल गुलाबी किसके हे मदरते आए हे ही गाणी रफीने गायली होती.
1: बरोबर
0: बिंदियामध्ये एक फार छान गाणं होतं मी अपने आप को घबरा गया हूँ आपसे घबरा गया हूँ मुझे जिंदगी तूफान करते काही छान गाणं होतं.
1: आता तुमच्याशी बोलताना सुद्धा मला खूप गाणं आठवतं पण मदन मोहनचे दोन गाणी म्हणजे जेठवा सुंदर जो सिनेमा आला तो ओमप्रकाश
0: दो
1: गाणी
0: बैठे बरोबर आहे.

0: आणि काय
1: झालं
0: तसं ना अदालत जे सिनेमा आला होता नर्गिसचा
1: नंतर बरोबर अदालत आधी पण त्याचे भेट आहे भेट
0: जमीन से हमें
1: जमीन
0: जिल्हा तो नजर
1: अशा अशा भेट आहे छान गाणं बरोबर आहे अदालत सातच्या आधीचा पिक्चर होता बरोबर आहे
0: आणि याच काळातले काही नामवंत संगीतकार पण होते पण त्यांच्याकडे नुसती तसा फार काय गाजला नाही
1: आता गंमत आली बरं का एसएन त्रिपाठी नाही एसएन त्रिपाठी
0: हो हो हो
1: त्यांचं मी बेसिडेंटचा हा उल्लेख करतो त्यांचं
0: हे
1: गाणं दिनाकडे बोललं आलेलं सत्तर झाले जमीन जरम जे
0: हे
1: चित्रपट जरा सामने होतो छलिये पण त्याच्या आधी जुमती है नगर हे गाणं होतं हटिनताई म्हटलं किंवा परवर बिगारे आलम अहो हे गाणं सिनेमाच्या गाण्यांना कोणी मंचवर देत नाही तर हैदराबादच्या मिरजमाने ही फिल्म परत फिरून लावायला लावायचे या गाण्याने चमत्कार केला होता आणि बरं का एसएन त्रिपाठी आता म्हणतोय म्हणून मी त्याच्या दोन गझला सांगतो रफीने अप्रतिम लाल शिवा नावाचा सात साली चित्रपट आला होता त्यात न किसी की आंख का दूर है आणि लगता नाही दिल मेरा त्याच्या शेवटच्या बादशाहच्या गझला आहेत ना त्या फार अप्रतिम गायल्या होत्या रफीने श्री अर्जुन नावाचा संगीतकार आहे गमकी अंधेरी रात में बैठो तर बियर पहिली जायगी पुन्हा मिलन आहेत अजून संगीतकार हौसरत झाले संगीत खान मधलं मोहब्बत जिंदा रहती है
0: मोहब्बत मर नाही सकती
1: नाही सकती किंवा भीम बांबे मधलं जिंदगी भर गम जुदाई का ते गाणं नाही हो या रात भेट आहेत आणि सावन मध्ये फार सांगितलं गाणं होतं शब्दात आणि वेगळा वेगळा प्यार का सामा
0: बता दे तुझे जाना है का
1: बता दे तुझा जाना है का
0: आणि एम दत्ताचे मगाशी उल्लेख केला त्याचा ब्लॅक कॅट नावाचा एक सिनेमा होता त्या मैं तुम्ही से पूछती हूँ हे गाणं लताचं आहे पण त्याचं सुरुवातीचा
1: शेर जो शेर
0: सुरुवातीचा फार फार
1: रवीचा आवाज होता म्हणजे हिंदी चित्रपटातलं एकमेव असं गाणं आहे जनरली शेर देत ना पुरुषाचा आवाज येत असेल तर त्याचंच गाणं असतं किंवा फिमेलच्या व्हॉइस मध्ये असेल तिचंच गाणं असतं पण हे एकमेव असं गाणं आहे की रफीच्या आवाजात शेर आहे आणि गाणं मात्र लताचं तर मला तरी दुसरं गाणं माहित
0: नाही
1: मला सध्या गाण्याची किंमत अजून एक चांगला संगीतकार आलं तर म्हणजे वसंत देसाई यांच्याकडे फक्त दोन तीन पिक्चर मध्ये ते गायले जास्त नाही एक झाशी की राणी ते काय टायटल सॉंग होतं अमरा झाशी की राणी पण गुरुमुखी सरनाईक त्यांनी चांगली गाणी गायली होती जीवन में
0: भेट
1: होतो किंवा पिना सिखरिया कह दो कोई करे ना हमसे प्यार गाणी खूप गायली होती त्यांनी
0: एक आदि नारायण राव नावाचे एक संगीतकार आले होते त्यांचं स्वर्ण सुंदरी जो सिनेमा
1: म्हटलं त्यात ते जे गाणं होतं ना खूप खूप बोलू गेला ते एव्हरग्रीन शास्त्रीय गाणं आहे चार राग
0: चार रागांवर होत पोटर सर मगाशी मी उल्लेख करत होतो श्रीराम चंद्राने आणि
1: विश्वास
0: तर ह्या दोघांकडे फार काही रसी दिसत
1: नाही पारसे नाहीयेत
0: तरी नवशर्वाने आदि
1: नवशर्वाने आदि मधली सगळीच्या सगळी गाणी रफीचे
0: हा म्हणजे तारुकी जुगा पर
1: तारुकी जुगा पर मोहब्बत की कहाणी
0: भूल जाए सारे
1: गम ते सगळे तीन का चार भेट सत्ती सगळी रफी आहे इवन अमरदीप हा जो देवन
0: देखाने आवाज
1: देखाने आवाज देणार रफी आहे पैगम मध्ये रफी रफीचा आवाज आहे दिलीपला अजून असे आहेत इवन अर्धव्यातलं पहिलं जे गाणं
0: आहे
1: ना मैत्रीण में मेरी कौन ये दीवाना आ गया
0: जब शून्य में पुकारा तो परवाना
1: परवाना आ गया रफी घेतला त्यांनी
0: आता तुम्ही हंसरत बहिणीचा देखील उल्लेख केला भिगा भिगा प्यार का समा
1: सावन सावन
0: सावन या सिनेमातले
1: गाणं
0: म्हणजे आपण या साठच्या पन्नासच्या दशकात म्हणतात की छोटे छोटे संगीतकार होते ज्यांच्या अगदी
1: अजून एकदम सांगू नवाचा नावाचा संगीतकार होता
0: बारादरी
1: त्याचं नाव देहलवी हा पण तो पाकिस्तान बारादरीवाला तर बारादरीमध्ये त्याची भुला नाही देणार हे रफीचं गाणं होतं तर नंतर मी या गाण्याचं अरेंजमेंट आपल्या शामराव कांब्यांची होती
0: तर तो ठेका जो आहे ना भुला नाही देणार भुला नाही
1: देणार
0: खराब आहे बघा नाही
1: बरोबर
0: आणि मग हे कशाने गाणं होतं ते जाओ कही भी सनम हे पण एक गाणं त्यात
1: कमी कसम चित्रपट जबक बनलं गाणं
0: जबक बंद गाणं बरोबर
1: हा पण
0: याच काळातला सिनेमा आहे
1: नाही तो साठ नंतरचा असावा कारण आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेस जातो एक पिक्चर येतो
0: म्हणून बघा श्रोत्यांनी सगळ्या ह्या आपल्या कॉलेजची मी इथे त्यावेळेला गेलो होतो वगैरे अशा आठवणी निगडीत असतात सगळे
1: आता फक्त एक गंमत शेवटी असं सांगतो की 80-70 नंतरचं दशक तीन संगीतकारांनी आपण डावलं होतं आर्य बर्मन एन जी बर्मन हे या दशकात येत असतील. सात नंतर आलेत. पण तिसरा जो संगीतकार होता कल्याणजी आनंदजी त्याचं सत्यम झाली कल्याणजी वीरजी एकटा एकट्या येणे नंतर आनंदजी भाऊ त्याला म्हणाला त्याने चित्रपट दिला होता बरं का सम्राट चंद्रगुप्त म्हणून सत्यम झालचा पिक्चर त्यात रफी ते फार छान गाणं होतो आणि ते भिकाऱ्यांचं फार आवडतं गाणं होतं चाहे पास हो चाहे दूर हो गरीब मी तर लोकांमध्ये किती वेळा ऐकलंय गाणं भिकाऱ्यांच्या तोंडून हे फार फेमस झालं होतं गाणं चाहे पास हो चाहे दूर हो.
0: अरे इक्बाल कुरेशी पण मला या काळात आले होते संगीतकार.
1: इक्बाल कुरेशी काय मी मग अशी सांगितलं ना नवीन सिंधिया मधली गाणी होती आणि इंडिया मधलं मी आपले आप असे घबरा जाय नंतर त्याने त्याची गाणी नंतर एक जास्त इक्बाल कुरेशी
0: आणि नौशादचं सुद्धा मधुमती नावाची आपला हा पहिला सिनेमा आला होता यातलं जे गाणं हमीर रागावर आधारित गाणं
1: होतं राधिका
0: मधुबन राधिका नाशिका आणि बाकी गाणी खूप चांगली होती कोहिनूरमधली.
1: हो कोहिनूरमध्ये मधुबन राधिका होत्या दो सितार होता जमीकर मिलन होतं नंतर जरा मनकी किवडिया खोल सह्याद्रे द्वारे खडे ते डिस्क्राइब केलेलं असं दिलीप कुमार नंतर ढलचुकी शामी गम हे तर सतारीवरचं गाणं आहे. आपण अलीम खाची सतार त्या पहिल्या गाण्याविषयी मधुबन मे राधिकाला तर ढलचुकी सामने गमला असं तो अब्दुल अलीम खाने सतार वाजवलेली असं गाणं आहे. त्या मराठ्या बारीक बारीक संगीतकार आहेत ना त्यात एक अजून बारका संगीतकार होऊन गेला तो फार चांगला संगीतकार होता आणि खूप वेळ तो हयात होता आता अमेरिकेत नुकताच गेला तो त्याचा आता एस मोहिंदर
0: हो
1: सरदार जी होता त्यांनी पापी नावाचे चित्रपट तेरा काम आहे जलना परवाने मी मराठी सुरुवातीला सांगितलं ना 50 रुपयात त्याने करून घेतलं ते गाणं पण त्याही पेक्षा बरं का शिरी सरहद नावाच्या चित्रपटात त्याने रफीकडे फार चांगलं गाणं करून घेतलं हजार रंग बदले गा जमाना
0: बरोबर
1: असं गाणं होतं ते फार
0: एस मोहिंदरचं ये रात ये फिजा ये फिर आयो
1: त्याचे त्याचे एस मोहिंदरचं म्युझिक
0: आयो आयो क्षमा बुझा तर
1: तो एस मदन आहे तो एस मदन
0: एस मदन होता तो
1: एस मदन आहे वेगळा आहे तो बटवारा चित्रपटातलं गाणं ते
0: हो
1: साठ नंतरच
0: आहे एकसष्ट गाणं
1: एकसष्ट पिक्चर आहे बटवारा म्हणलं गाणं आहे आणि ते आता स्केटिंग करतानाच गाणं आहे बरं का ते चित्रीकरण स्केटिंग तर चित्रीकरण आहे
0: बर बर
1: चित्र असं गाणं आहे ते एस मदन असा तो संगीतकार आहे.
0: तर 50च्या दशकामध्ये इतर देशी गायक होते रफी रफीनं आपली वेगळी ओळख निर्माण केली होती
1: रफी आणि रफी काय माहिती का धर्म बोळा होता भयंकर
0: बरं
1: प्रचंड धर्म एकदा तो कलकत्त्याला गेला होता तिथे रात्री कार्यक्रम होता तो पहाटे त्या हॉटेलमध्ये फिरायला जात होता तर त्याला एक देवळाच्या तिथे एक भिकारी दिसला आणि तो भिकारी रफीचंच गाणं गात होता.
0: क्या बात है
1: भगवान के घर दे रहे अंधेर नहीं है ते गाणं गात होता तर रफीला काय म्हणलं कळून म्हणा रफी त्याच्या शेजारी अंधारा भिकारी होतो का अंधारा त्याच्या शेजारी बसला त्याची एक तारी द्या म्हणला आणि एक तारीवर ते गाणं म्हटलं रफीने
0: क्या बात है
1: 5 मिनिटं आळून आणि त्या 5 मिनिटात मी त्या भिकाऱ्याला लोक जे चवल्या टाकत होते ना पावल्या चवल्या त्याचा रुपयाच्या नोटा 10 रुपयाच्या नोटा टाकायला लागले तो सगळं त्याचं जे पोतं होतं ना पसरवलेलं ते सगळं भरून गेलं रफीने त्याला परत ते देऊन टाकली एक दाडी निघून गेला त्या भिकाऱ्याला आश्चर्य वाटलं की आज एवढे पैसे कस काय हा कोण माणूस होता त्याला कधीच कळलं नसावं वाटतं पण असा प्रकार आहे मी इतका धर्म वेडा होता उदार होता दिलदार होता वेळेच्या बाबतीत रवी फार पर्टिक्युलर होता आणि जमिनीचे पाय कधी सुटू दिले नाही त्याने तो जो रेकॉर्डिंग करून घरी येत होता तर वाटेत रोडवर त्याला एक संगीतकार दिसले ते म्हणजे बिपिन बाबुल म्हणजे बाबुल त्याचे मोठे कपडे असे चालले होते बिचारे तर त्यांनी त्यांना गाडीत घेतलं बसवलं कसं काय चाललंय वगैरे ठीक केली ते म्हणाले जरा पिक्चर नाही परिस्थिती वाईट आहे त्यांनी त्यांचं त्यांना मिळालेलं मानधनाचं पाकिट बाबूलला दिलं आणि गाडी वळून अशी त्याच्या घरापाशी सोडलं
0: क्या बात
1: तर अशी माणसं नाही बघायला मिळत
0: ग्रेट ज्याला म्हणतोय लगबी सिंगर आणि कलावंत म्हणून जितका ग्रेट तितकाच माणूस म्हणून देखील ग्रेट आता तुम्ही
1: ग्रेट आहे आणि त्यांचं संगीतावर बरं का संगीत हे पूजा समजायचं एकदा जयवंत कुलकर्णी बरोबर त्यांचं गाणं सुधीर फडकेला टिकतो का दरार नावाचा
0: बर
1: आणि जयवंत कुलकर्णीला गावर रफीवर जायचं म्हणजे काय चेष्टा आहे का त्याला घाम फुटला तर त्याने सांगितलं रफीनं आधी मला भीती वाटते तर ते त्याला जे म्हणाले ना ते म्हणाले हे बघ तू पापकर्म करत असशील ना तर घाबरायला हरकत नाही भीती वाटू दे पण तू संगीत आपण संगीत करतो संगीत गातोय तू संगीत ही परमेश्वराची पूजा आहे त्यांच्याबद्दल इबादत
0: इबादत
1: परमेश्वराची पूजा आहे म्हणले

0: गावायचं कारण नाही असं म्हणून त्याची भीती घालवली त्यांनी. सुधीर फडकेंच्या घरामध्ये गाणं आहे दोघांचं अशी. मला स्वतः यांनी सांगितलंय तेव्हा कुलकर्णी सांगितलं किस्सा.
1: बरं
0: अशी गंमत आहे.
1: म्हणजे ह्या 50 दशकातली रसिक गाण्याकडे पाहिलं तर त्याला कुठल्या प्रकार त्याला वर्जन होता. भावगीत असो, भक्तिगीत असो, प्रेमगीतो,
0: सर्व प्रकारची गाणी
1: असो, विरहगीत असो, हर्षगीत असो, शास्त्रीय असो किंवा पाश्चात्य असो, जसं तुम्ही लाल लाल गायचं
0: सांगतो बरोबर,
1: किंवा सर्वांवर पूर्ण कव्वाली असो, गझल असो, सगळ्या याच्यामध्ये रशी आपल्याला ठाई ठाई दिसतो. आपल्याला
0: रशी ठाई ठाई दिसायचे. ते रेकॉर्डिंगला जाताना कोणालाही टेन्शन येऊ द्यायचे नाही. ते त्यांची पद्धत ते गेल्यावर सगळ्यांना काय करायचं नाही, अत्तर करायचे अत्तराची गोपी आणि सगळ्यांना अत्तर लावायचे आणि तेवढं पण थांबले. त्यांच्याकडे चांदीची डबी होती, त्या डबीत कायम लवंग वेलदोडे असं असायचं. ते सुद्धा कोणाला पाहिजे असेल द्यायचे. असं वातावरण ते कायम असं छान प्रसन्न वातावरण ठेवायचे. एका रेडिओवर त्यांची मुलाखत झाली होती तर त्यांना एक मजेदार प्रश्न विचारला त्या मुलाखतवाल्याने की गाणेवाल्याने और सुनेवाल्याने क्या फर्क आहे. तर ते म्हणाले होते गाणेवाल्याने और सुनेवाल्याने इतना ही फर्क आहे जितना जिस और रोह में है.
1: अरे बाप रे,
0: असं त्यांनी तिथे उत्तर दिलं होतं त्या याला.
1: म्हणजे आता तुम्ही जर सांगितलं अत्तराची कुपी घेऊन फिरायची आणि सगळ्यांना सुगंध वाटायचे. रफीला जाऊन 40 वर्ष झाले तर त्यांना गाण्याचा सुगंध आपल्याला अजून देखील दरवळून टाकतो. याच नोटवर आपण आजचा कार्यक्रम संपवत. उद्या सर थँक्यू व्हेरी मच, तुम्ही खूप खूप छान आठवणी काढल्या आणि मला जवळपास 200-300 गाण्यांच्या आठवणी आपण इथे काढल्या आता. आणि श्रोत्यांना देखील या सगळे गाणे आता डोळ्यापुढे आलेले असतील. आपण कार्यक्रमाच्या शेवटी याच दशकातलं रफीचं हे गाणं ऐकूयात. थँक्यू व्हेरी मच. उद्याच्या कार्यक्रमात आपण 7 दशकातील रफी याविषयी बोलणार आहोत. धन्यवाद सर. थँक्यू.
0: ओके, धन्यवाद.

प्रिय श्रोत्यांनो, रेडिओ पुणेरी आवाज वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण वट सावित्री व्रताच्या पवित्र पर्वावर एकत्र आलो आहोत. वट पौर्णिमा व्रताची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. हे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला केलं जातं आणि त्याची सुरुवात महाभारतातील सावित्री सत्यवान कथेतून झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा व उत्तर भारतातील विवाहित स्त्रिया हे व्रत प्रतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात. तर सूचना ऐकूया सावित्री माताची आरती.

प्रिय श्रोत्यांनो, आपण भारतामध्ये जे काही सण साजरे करतो त्यामागे काही ना काही आध्यात्मिक रहस्य जडलेलं असते. त्या कथेमुळेच प्रत्येक सण आपण आनंदाने व उत्साहाने विधीपूर्वक साजरे करतो. अशीच एक कथा सावित्री आणि सत्यवान. मद्र देशाचा राजा अश्वपती संतानासाठी कठोर तप करतात. अखेरीस देवी सावित्रीच्या कृपेने त्यांना कन्या होते. तिचे नाव सावित्री. सावित्रीने स्वयंवरात सत्यवानाला पती म्हणून निवडलं. पण ऋषींनी सांगितलं होतं की सत्यवान एका वर्षात मरणार आहे. तरीही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला. एका दिवशी सत्यवान लाकूड तोडत असताना मृत्यू पावतो. यमराज त्याचा प्राण घेऊन जातात. सावित्री यमराजाच्या मागे मागे जाते. तिची भक्ती, बुद्धी आणि धर्मनिष्ठेने ती यमराजाला प्रसन्न करते. यमराजाने तिला अनेक वरदाने दिली होती. तिच्याला राज्य दिलं होतं. स्वतःला पुत्र प्राप्ती. अखेरीस सत्यवानाचं जीवन परत मिळत. सावित्रीच्या श्रद्धा आणि निष्ठेमुळे सत्यवानाला पुन्हा जीवन मिळत. या कथेतून अशी शिकवण मिळते की श्रद्धा व निष्ठा पृथ्वीवर विजय मिळू शकतात. पतिव्रतेचं सामर्थ्य, सावित्रीचं प्रतिव्रत कर्माचं सर्वोच्च उदाहरण आहे. वटवृक्षाचं प्रतीक दीर्घायुष्य, धैर्य आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक म्हणून वटवृक्षाची पूजा केली जाते. आजही सावित्रीचा हा आदर्श स्त्रियांसाठी एक प्रेरणास्थान आहे. चला तर श्रोत्यांनो ऐकूयात एक गीत.

इतर श्रोत्यांना अशा बऱ्याच काही कथा आपल्याला नवीन प्रेरणा देतात. त्यापैकी एक म्हणजे रामसीता कथा, कृष्णा अर्जुन संवाद, नल दमयंतीची कथा, भक्त प्रल्हाद कथा, गंगा अवतरण अशा बऱ्याच कथा आहेत. त्यापैकी एक कथा म्हणजे नल दमयंती. निषद देशाचा राजा हा देखणा, शूर, उदार आणि रथ चालनात अद्वितीय होता. विदर्भ देशाचा राजा भीमाची कन्या दमयंती ही साक्षात लक्ष्मीप्रमाणे सुंदर आणि सद्गुणी होती. एकदा नलाने पकडलेल्या हंसाने दमयंतीला नलाच्या गुणांची माहिती दिली. त्या संदेशामुळे दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले. दमयंतीच्या स्वयंवरात देवताही आले होते, पण दमयंतीने नलाला पती म्हणून निवडलं. कली दैत्याने नलाला जुगारात फसवलं, नलाने राज्य गमवलं आणि वनवास पत्करावा लागला. राजेमुळे नलाने दमयंतीला सोडलं, पण दमयंतीने निष्ठा सोडली नाही. ती आपल्या पतीच्या शोधात व्याकुळ झाली, तरी तिचा विश्वास कधी डळमळला नाही. नलाने रथ चालक म्हणून कौशल्य मिळवलं. दमयंतीने युक्तीने त्याला ओळखलं. अखेरीस दोघे पुन्हा एकत्र आले आणि नलाने राज्यपद मिळवलं. निष्ठा आणि प्रेम हे केव्हाही असफल होत नाही, त्याच्यामध्ये सफलता ही जडलेलीच असते.

0: प्रिय श्रोत्यांनो, आज आपण ऐकली निषद देशाचा राजा नल आणि विदर्भ कन्या दमयंती यांची अमर कथा. संकट कितीही मोठा असलं तरी प्रेम, निष्ठा आणि श्रद्धा याची ताकद सर्वांवर विजय मिळवते हे या कथेतून स्पष्ट होतं. नल दमयंती ही गाथा आपल्याला शिकवते की जीवनात संकटे तात्पुरती असतात, पण विश्वास आणि प्रेम कायम टिकतात. आपल्या जीवनात ही प्रेरणा घेऊन आपण पुढे जाऊया. मी आरजे संजय रेडिओ पुणेरी आवाज वरून तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया एका नव्या कार्यक्रमात एका नव्या प्रेरणासह. आनंदी रहा, आनंदा. चला तर मग ऐकूयात एक सुंदर गीत.
1: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं, अंदर आइए. ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ. ये है पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंदी
1: आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडिओ स्टेशन खुश रहो खुशियां बांटो।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. मागच्या सत्रात भाग 5 मध्ये आपण ऐकलं मुस्लिम बांधव असतील, ख्रिश्चन बांधव असतील, जैनी असतील, गौतम बुद्ध, महावीर स्वामी सगळ्यांनी निराकार या रूपात परमेश्वराची आठवण केली. आणखीन सांगायचं झालं तर जपानमध्ये गेलात तर शिंतोनिझम सेटवाले जे आहेत ते 3 फूट उंचीवर 3 फूट दूर बसून एका थाळीमध्ये लाल दगड ठेवतात, ज्याला ते म्हणतात करणीचा पवित्र दगड. अगदी निराकार शिवलिंग आकाराचा आहे, ज्याला ते म्हणतात चिनकोनशेकी. चिनकोनशेकी याचा अर्थ आहे जो शांतीचा दाता आहे, ज्याची आठवण केल्याने आपल्याला शांती प्राप्त होते. आणखीन सांगायचं झालं तर पारसी यांच्या अग्यारीमध्ये पण अखंड ज्योत जळत असते. म्हटलं जातं जेव्हा पारसी लोक इराणमधून भारतात आले तेव्हा पेटती ज्वाला घेऊन आले होते, आणि आजही जेव्हा नवीन अग्यारीची स्थापना करायची असते तेव्हा ती पेटती ज्योत घेऊन जाऊन तेथे नवीन अग्यारीची स्थापना केली जाते. म्हणजेच प्रत्येक धर्मात मान्यता आहे ती त्या निराकार ज्योती स्वरूप अशा परमात्म्याची. नूर, लाईट काहीही म्हणा, ज्याला लोकांनी वेगवेगळ्या नावाने ओळखलं. कोणी गॉड म्हणतं, कोणी अल्लाह, कोणी प्रभू, कोणी ईश्वर, कोणी मालिक, पण हे जे काही बोललं जातं ते एका त्या परमेश्वरासाठी. तुम्ही बघितलं असेल येशू ख्रिस्त यांनी म्हटलं आहे जेव्हा गॉड इज वन अँड गॉड इज लाईट, तेव्हा बोटाने इशारा कुठे केलेला आहे? वरती. आणि साईबाबा त्यांचंही तुम्ही पाहिलं असेल सबका मालिक एक, तेव्हाही त्यांनी बोटाने इशारा कुठे केलेला आहे? वरती. म्हणजेच ब्रह्मलोकात राहणारा तो परमपिता शिव परमात्मा त्यांच्याकडेच त्यांनी इशारा केलेला आहे, आणि हे आपल्याला ओळखायचं आहे. आणि आपणही काय बोलतो बोलताना? तो वरचा सर्व बघून घेईल. वरतीच असतो ना आपलं बोट, पण आपण मान पण वरती करतो, इशारा कुठे करतो आपण? तो वरचा. म्हणजेच जो सर्व धर्म मान्य आहे, जो देवांचा देव, तोच सर्वोच्च शक्ती आहे, ज्याच्याकडे सगळ्यांनी बोटाने वरती इशारा करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणखीन शिवासाठी एक शब्द जोडला जातो शिवशंभू. शंभू या ओरिजिनल शब्द आहे स्वयंभू. स्वयंभू म्हणजेच स्वतः प्रकट होणारा, त्याची उत्पत्ती करता येत नाही, त्याचे कोणी माता पिता नाहीत. तिसरी गोष्ट त्याला म्हटलं जातं सर्वोपरी, म्हणजेच सर्व चक्रापासून निराळा आहे. सृष्टीमधील जी अनेक चक्र आहेत त्या सर्व चक्रापासून तो निराळा आहे. आणि

म्हणूनच श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला साक्षात्कार करवला. आपला वास्तविक परिचय देताना भगवंत म्हणतात, मैं अजन्मा हूं, काल मला खाऊ शकत नाही, मी महाकाल आहे, मी अव्यक्त आहे, मला व्यक्त असं देह नाही मनुष्यासारखं. पण समोर तर श्रीकृष्ण दिसत आहेत आपल्याला, अगदी साकार देह असलेले, अगदी स्पष्ट. मग हे कोणाबद्दल बोललं जात आहे? तुम्ही विचार करा की मी अजन्म आहे, मला काल खाऊ शकत नाही, मी महाकाल आहे, मी अव्यक्त आहे, मला व्यक्त असं देह नाही मनुष्यासारखं, मी शाश्वत आहे, पुनर्जन्म रहित आहे. आणि तेव्हा म्हटलं जातं की अर्जुनालाही संशय आला, हे प्रभू, जर तुम्ही अजन्म आहात, अकर्ता आहात, अभोक्ता आहात, अव्यक्त आहात, मग हे तुमचं स्वरूप कसं? मला तुमच्या वास्तविक स्वरूपाचे दर्शन द्या. आणि तेव्हा म्हटलं जात, भगवंताने अर्जुनाला साक्षात्कार करवला. त्या साक्षात्कारामध्ये अगदी हजार सूर्य एकत्र आल्यावर जे तेज असत, अशा तेजोमय स्वरूपाचे दर्शन अर्जुनाने केलं, ज्याचं तेज स्वतः अर्जुन पण सहन करू शकला नाही. आणि म्हणाला, प्रभू बस करा, मी हे तेज सहन नाही करू शकत आहे. म्हणजेच अर्जुनालाही वास्तविक स्वरूपाचे दर्शन झाले. ते कोणते? समोर श्रीकृष्ण असताना तेजोमय ज्योती स्वरूपाचंच दर्शन झालं, म्हणजेच निराकार ज्योती. येतंय का काही लक्षात मला काय सांगायचं आहे? अच्छा, छोटासा एक ब्रेक घेते, लगेचच परत येत आहे.

0: नमस्कार, आप उन्हें एकत्रित रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी आपण ऐकत होतो भगवंताने अर्जुनाला आपल्या वास्तविक स्वरूपाचे दर्शन घडवले, ज्योती स्वरूपाचे दर्शन। पण समोर श्रीकृष्ण आहेत आणि वास्तविक स्वरूपाचं दर्शन कोणतं आहे? ज्योती स्वरूप। कळतंय का? मी अजन्म आहे, मी महाकाल आहे, मी अव्यक्त आहे, माझं साकार असं देह नाही मनुष्यासारखं, मी शाश्वत आहे, पुनर्जन्मरहित आहे। हे कोणाबद्दल बोललं जातंय? आपल्याला हेच तर ओळखायचं आहे। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, श्रीकृष्ण हे देवात्मा आहे, त्यांची जन्मतिथी आहे अष्टमी, म्हणतो ना आपण जन्माष्टमी। त्यांचे माता पिता आहेत वसुदेव देवकी, नंद यशोदा, आणि राजविद्येसाठी ते गुरुकुलात पण गेलेले आहेत, आपण ऐकलंय। तसेच श्रीराम हे पण देवात्मा आहेत, त्यांचीही तिथी आहे नवमी, रामनवमी करतो ना आपण साजरी। त्यांचेही माता पिता दशरथ कौशल्या आहेत आणि गुरुकुलात तेही गेलेले आहेत राजविद्येसाठी। हनुमानजी त्यांनाही आपण काय म्हणतो? पवनपुत्र, अंजनी सूत। सांगण्याचं तात्पर्य काय की त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ त्यांचे माता पिता गुरु झालेच ना, त्यांचा जन्म दाखवलेला आहे। पण परमात्मा हे सर्वोच्च आहेत, त्यांचे कोणीही माता पिता गुरु शिक्षक असू शकत नाही असं आपण म्हणतो ना। मग तेच सर्वांचे माता पिता गुरु शिक्षक म्हणजेच सर्वोच्च शक्ती या जगातील तो परमात्मा होय। श्रोतागण हो, तुम्हाला देवात्मा व परमात्मा यातील फरक स्पष्ट झालाच असेल। आता आपण जे ऐकले तेवढ्यावरून आपण असंही ऐकलंय, 33 कोटी देवी देवता आणि देवांचा देव तो महादेव भोलेनाथ शिव। आपण शिव आणि शंकर यातीलही फरक मागच्या सत्रात स्पष्ट केलेलाच आहे, म्हणजेच श्रद्धा ठेवून आपल्याला त्या निराकार ज्योती स्वरूप परमात्म्याची आठवण करायची आहे। मनातील अंधश्रद्धा आता दूर झालीच असेल ना, सर्व फरक तुमच्या लक्षात आलाच असेल ना। अगदी आपण आता जो प्रसंग ऐकला, अर्जुनाने भगवंताकडून जे दर्शन घेतले तेही कोणते? तेजोमय अशा स्वरूपाचे निराकार ज्योती स्वरूप। लक्षात येतंय का तुम्हाला काही? तुम्ही नक्की याच्यावर विचार करा बरं का। अजून पण शिवरात्रीमध्ये आपण काय करतो? शिवलिंगावर बेलपत्र वाहतो की नाही? आणि शिवलिंगावर 3 रेखा दाखवल्या जातात, त्याचा भाव आहे तिन्ही काळांचं जे ज्ञान ज्याला आहे, आदी मध्य आणि अंत याबद्दल तो जाणणार आहे, त्यासाठी त्या 3 रेखा आहेत। आणि ज्याच्याजवळ सत्य ज्ञान असल्याने त्याला सत्यम म्हटलं जातं। दुसरी गोष्ट, त्या 3 रेखांच्या मध्ये एक डोळा दाखवलेला असतो, अर्थात ते त्रिनेत्री आहेत, ज्ञानाचा 3रा नेत्र देणारे आहेत। हो की नाही? आपल्याला स्वतःची ओळख पटली ना, की आपण म्हणतो दिवसभरात माझे हात पाय, मी हात मी पाय नाही, माझे हात म्हणजे हे माझं शरीर आणि मी आत्मा। दर्शन घडलं ना आपल्याला ही स्वतःची ओळख की मी कोण, मी चैतन्य शक्ती, मी ऊर्जा, मी प्राणशक्ती आणि माझ्या आत्म्याचा पिता तो परमपिता शिव परमात्मा। आणि ज्यामुळे आपलं कल्याण होतं म्हणजेच मनुष्याचं कल्याण करवणारा तो असा शिव, त्रिनेत्री म्हणून शिवम म्हटलं जातं, आपलं कल्याण करतात। आणि तिसरं, त्यांच्या पूजेमध्ये 3 पत्र असलेलं बेलपत्र वाहिलं जातं, तेही एका देठाला जोडलेलं असलं पाहिजे, अलग अलग नसलं पाहिजे। त्याचा पण अर्थ आहे, आपल्याला एवढे दिवस हे भाव माहीत होते का? बस परंपरा आहे, सगळे पूजा करतात, बेलपत्र वाहतात, बस म्हणून आपणही करत आलो। तेच म्हणायचंय की

श्रद्धा ठेवून नाही तर अगदी उघड्या डोळ्यांनी श्रद्धा ठेवून त्या परमेश्वराला ओळखून आपण त्याची आठवण करायची आहे. मग आजपर्यंत ते तीन रेखांचं महत्व माहिती होतं का? तो डोळा का दाखवतात कळत होतं का? आणि बेलपत्र आपण का वाहतो की ते एका देठाला जोडलेलंच असलं पाहिजे आणि तीन पानांचंच असलं पाहिजे? त्याचा अर्थ ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्यांचेही रचयिता आहेत. म्हणजे ज्यांची प्रत्येक रचना किती सुंदर आहे म्हणून त्यांना सुंदरम म्हणतात. म्हणजेच तो सत्यम शिवम सुंदरम आहे. हा आहे त्याचा वास्तविक परिचय जो सर्व गुणांमध्ये अनंत आहे. घेते इथे छोटासा ब्रेक.

0: नमस्कार, आप एकताइप रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी मी सांगत होते शिवरात्री, नुसतं शिवरात्री नव्हे महाशिवरात्री, म्हणजेच किती महान कार्य परमात्मा शिव येऊन या धरतीवर करत आहेत आणि ते आपल्याला समजून घ्यायचंय। आपण बेलपत्र, तीन रेखा आणि तीन रेखांवर असलेला तो नेत्र, त्याचा अर्थ समजून घेतला आणि अर्जुनाला

या साक्षात्काराबद्दल ही स्पष्टच सांगते. ज्योती स्वरूपाचे दर्शन म्हणजेच निराकार परमपिता शिव परमात्मा त्यांचेच ते स्वरूप. ते निराकार आहेत म्हणून श्रीकृष्णाच्या माध्यमातून आपला परिचय देत आहेत. आणि म्हणून मी म्हंटल की तुम्ही विचार करायला हवा की हे कोणाबद्दल बोललं जात आहे. अजन्मा अव्यक्त व्यक्त म्हणजेच साकाराचा देह नाही मनुष्यासारखा पण श्रीकृष्ण दिसत आहेत कारण माध्यम श्रीकृष्ण आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निराकार परमात्मा प्रवेश करून हे ज्ञान आपल्याला देत आहेत. आणि हेच पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की श्रीकृष्णाची आत्मा आता कलियुगाच्या अंतिम समय साधारण मनुष्य रूपात असताना परमपिता शिव परमात्मा त्यांच्यामध्ये प्रवेश करतात, जन्म नाही घेत अवतरित होतात आणि हे सत्य ज्ञान हे नवीन ज्ञान आपल्याला सांगतात. हेच तर आपल्याला समजून घ्यायचं आहे. श्रीकृष्णाचं तर मी तुम्हाला म्हणाले ना की ते जन्म पुनर्जन्म मध्ये येतात, जन्म मरण या फेऱ्यात येतात आणि परमात्मा तो पुनर्जन्मरहित आहे, अजन्म आहे, जन्म घेत नाही मातेच्या गर्भातून. त्यांचे माता पिता दाखवले. सांगण्याचा भाव देवी देवता 33 कोटी अनेक देवी देवता आहेत पण परमात्मा एकच आहे आणि तेच तर आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल, तुम्ही विचार करत असाल की सत्याला सिद्ध करायची गरज काय आहे. होय, सत्य हे सत्यच आहे, अगदी बरोबर म्हणताय, पण हे सर्व सिद्ध करण्यासाठी नाही सांगत आहे. हे तर ज्ञान आहे. जे ज्ञान कोणत्या शास्त्रात तुम्ही वाचलंय का किंवा कधी ऐकलंय का? आतापर्यंत आपण जे भाव आणि जे अर्थ समजून घेतले हेच तर आहे की जन्मोजन्मीच्या भक्तीचं हे फळ म्हणजे हे सत्य ज्ञान. मग पूर्वापार चालत असलेल्या भक्तीचं हे फळ परमात्मा येऊन आपल्याला ज्ञानाचा प्रसाद देत आहे. तो आपल्याला समजून घ्यायला नको का? आणि तेच तर त्याचा वास्तविक परिचय, जो आपण आतापर्यंत किती भाग आपण ऐकले, आज हा 6वा भाग आहे. मग सांगायचं हेच आहे की तो सर्व गुणांमध्ये अनंत सर्व शक्तिमान. ज्योमेट्रीमध्ये पण जेव्हा पॉइंट देतात तेव्हा काय म्हणतात की एका पॉइंटची ही डेफिनेशन आहे इन्फिनिटी म्हणजे अनंत. आणि विज्ञानामध्ये पण सगळ्यात सूक्ष्म ते सूक्ष्म अणू म्हणतात. आणि म्हटलं जातं की ऍटम त्याला जितक्या वेळा फ्यूज कराल तितक्या वेळा तो अधिक शक्तिशाली होत असतो. आणि गीतेमध्ये पण भगवंताने काय सांगितलं की हे अर्जुन, मी सूक्ष्म ते सूक्ष्म अणूपासून पण सूक्ष्म असा अति सूक्ष्म आहे. म्हणजेच तो सूक्ष्म आहे, ह्या डोळ्यांनी नाही, ह्या स्थूल नेत्रांनी तुम्हाला नाही दिसणार आहे. आणि आपण जी मूर्तीपूजा करतो, मग ते श्रीकृष्ण आहेत, श्रीराम आहेत, हनुमानजी आहेत, ती मूर्तीपूजा फक्त हिंदू धर्मामध्ये बघितली जाते. मूर्तीपूजेला सर्व धर्मात मान्यता नाही आहे ना, हेच तर समजायचंय. परमेश्वर हा सर्व धर्म मान्य आहे, तो ज्योतिस्वरूप आहे. मग आपण ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये ज्योतिस्वरूपात त्याची आठवण आपणही करतो. मुस्लिम बांधव करतात, ख्रिश्चन बांधव करतात, महावीर स्वामी त्या निराकाराची आठवण करतात, गौतम बुद्ध, प्रत्येकाने परमेश्वराबद्दल एकच गोष्ट म्हटली, तो एक आहे आणि वरती इशारा केला आणि तो ज्योती स्वरूप आहे. मग आपल्यालाही हे समजून घ्यायला नको का की परमेश्वर कसे आले, त्यांनी कसा परकाया प्रवेश केला? आणि हे जे ज्ञान जे आपण कोणत्या शास्त्रामध्ये आजपर्यंत वाचले नाही ऐकले नाही समजून घ्यायला हवं ना. मी पण प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेचा साप्ताहिक कोर्स केलेला आहे आणि मला वाटले की हे सगळे तुम्हाला सांगायला पाहिजे. मग ब्रह्माकुमारी संस्थेची स्थापना जे संस्थापक आहेत पिताश्री ब्रह्मा त्यांचाच जीवन परिचय पुढच्या भागात देणार आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला परमेश्वर कसे प्रवेश झाले, काय त्यांनी केलं, कसं ज्ञान दिलं आणि ही संस्था आजपर्यंत काय काय करत आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. बघा, तुम्हीच विचार करा, त्या नावातच खूप काही आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. ईश्वरीय म्हणजे हे ईश्वराचं विश्वातलं विद्यालय. आता विद्यालय म्हटलं की आपण ऐकलंय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय जिथे डॉक्टर इंजिनियर बनतात, पण ह्या विद्यालयामध्ये स्वतः ईश्वर टीचर बनून आपल्याला शिकवतात. आणि काय शिकवतात? तर प्रत्येक मनुष्य हा गुणवान, चरित्र

वान बनणार आहे. मग आता तुम्ही सांगा, आपण ऐकलंय माणसाने माणसाशी माणसासम वागणे, आहे का आताचं वागणं माणसासारखं? मनुष्य देहभानात येऊन कर्म करतोय, म्हणजे पाच विकारांच्या प्रभावाखाली प्रत्येक कर्म होत आहे. वासनांधहून अत्याचार होत आहेत, चोरी खून हे सगळं काय आहे? लोभ मोह अहंकाराच्या मुळे ही कृत्य होत आहेत. मग तुम्ही म्हणाल देहभान आहे, मग आत्मभान म्हणजेच आत्मा समजून आपल्याला सर्व कर्म करायची आहेत. या शरीरात विराजमान मी ज्योती, मी चैतन्य शक्ती, आत्मा समजून मला कर्म करायचंय म्हणजेच काय? तर आत्मा कशी आहे? सत्वप्रधान. तुम्ही म्हणाल सत्वप्रधान काय आहे? तर तेच तर आहे, आपल्याला समजून घ्यायचं आहे सगळं, की मी सुख शांती आनंद प्रेम शक्ती आणि ज्ञान स्वरूप आहे. जाणते अजाणते तुम्ही तुमच्या रोजच्या व्यवहारात हे सगळं अपेक्षा असते तुमची. बघा तुम्ही जर खूप गोंधळ असेल, तुम्हाला काय वाटतं? जरा शांती नाहीये, म्हणजे तुम्ही शांतीची अपेक्षा करता. घरात जरा दुःख येऊ दे, तुम्हाला आवडतं का? लगेच देवापुढे प्रार्थना करतो ना सगळे सुखी असो, कारण आपण सुखस्वरूप आहोत, सुखाची अपेक्षा करतो. आणि काय नवीन नवीन गोष्टी शिकायची आपल्याला आवड असते, कारण आपण ज्ञान स्वरूप आहोत. आत्म्याबद्दल बोललं जाते, हे आत्म्याचे स्वरूप आहेत. आणि कचरा असेल, घरात घाण असेल, असंच बसतो का आपण? स्वच्छता आवडते म्हणजे पवित्र, शुद्धी आवडते कारण आपलं ओरिजिनल स्वरूप आहे ना पवित्रता. काही परिस्थिती आल्या तर संकटांशी सामना आपण कसा करतो? अगदी शक्तिशाली रूप कुठून येतं? आपला ओरिजिनल तो संस्कार, पण आपण विसरलोय. आणि तेच तर आपल्याला सगळं समजून घ्यायचंय, की मी आत्मा कशी सत्वगुणी. आणि मग आपल्याला समजेल की जेव्हा प्रत्येक मनुष्य आत्मा समजून ह्या सत्वगुणांमध्ये व्यवहार करेल, तर हा समाजच कसा होईल? गुणवान चरित्रवान, जे आपण म्हणतो नर तू ऐसी करणे कर जो तू श्री नारायण बने, नारी तू ऐसी करणे कर जो तू श्री लक्ष्मी बने. आणि तेच ह्या प्रत्येक साधारण नर नारीला देवी देवता बनवण्याचं काम परमेश्वर करतायत. तेच तर समजायत कोणते कर्म करायचे, तेच आपण पुढच्या भागात समजून घेऊया. मग आता इथे घेते विश्राम.